सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा। आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया। भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा। प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा। हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका। प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो।
हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आज 7 ऑगस्ट, आज जन्मदिवस आहे कल्याण इथल्या सौ माया गजानन कुसुंबीकर यांचा। सौ माया गजानन कुसुंबीकर यांना 59व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आप्तांनी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांची नावं अशी, त्यांचे पती श्री गजानन कुसुंबीकर आणि मुलगा श्री श्रीकांत कुसुंबीकर। मायाताई, आपल्याला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा। जीवेत शरदः शतम्। आता ऐकूया माया गजानन कुसुंबीकर यांच्या 59व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक।

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरदशतम. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, आषाढ कृष्ण नवमी अर्थात 7 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र। आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। श्रीमद भगवद्गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणी। याचा अर्थ, माणसा तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही। कर्माचा आणि फलाचा उद्देशही तुझ्यामध्ये असता कामा नये। इतकं असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको। या एका श्लोकात गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र ग्रथित केलेलं आहे। याचं तात्पर्य हे की फलाची आणि कर्माची आणि अकर्माची आसक्ती न ठेवता कर्माचा अधिकार अंमलात आणणं हेच कर्मयोगाचं मोक्षदृष्ट्या सार आहे। फलाची, कर्माची आणि अकर्माची आसक्ती नसेल तर कर्म होईलही आणि होणारही नाही। देहधारणेची कर्म होत राहतील, परंतु ती सुद्धा कदाचित होणारही नाहीत। अशा स्थितीत कर्मयोगाची महती गीतेने का सांगावी असा प्रश्न पडतो। हा प्रश्न अवघड आहे, त्याचं उत्तर देण्याचा गीतेनेच प्रयत्न केलेला आहे। ते देताना भगवद्गीतेत सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे। सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी। ते लक्षण असं, मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्विताः सिद्ध सिद्ध्योर निर्विकारः कर्ता सात्विक उद्यते। याचा अर्थ, आसक्तिरहित, अनहंकारी, धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी आणि असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता। धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत, म्हणजे स्वभाव सिद्ध आहेत, त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार। कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे। हे गुण जन्मसिद्ध असले तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्त स्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रकट होत राहतात। चित्तशुद्धीकरता धर्माचरणाची नितांत आवश्यकता शास्त्रांनी सांगितली आहे। त्यामुळे संस्काराच्या योगाने धृती आणि उत्साह अधिक कार्यप्रवण होतात। चित्तशुद्धी होत असताना निष्काम कर्म कर्तव्य म्हणून पार पाडावंच लागतं। या स्थितीत सत्कर्म हेच उद्दिष्ट बनतं, म्हणजे त्याला साध्य मूल्य येतं। ते फलाचं साधन म्हणून काही स्वीकारलेलं नसतं। कलेला ज्याप्रमाणे साध्य मूल्य असतं तसंच सत्कर्माचं असतं। यालाच धर्म पुरुषार्थ असं म्हणतात। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 7 ऑगस्ट. रूपाची ओळख नामानेच होते. नुसत्या शास्त्र पठाणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचं परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधनं असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसतं कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जातं, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतं. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचं प्रेम असेलच असं सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझं मतच तेवढं खरं असं तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो, म्हणजे जगत मिथ्या आहे असं तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असलं पाहिजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचं विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधलं सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेलं हे भगवंताचं रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचं नाम देणं जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचं नाम दिलं नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचं देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरं काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचं नाव निराळं. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे, म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगात आढळणारी सर्व रूपं भगवंताचीच आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्यांचं नाव टिकून राहतं. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असतं, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय. आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलंच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणं हाच परमार्थ होय. भगवंताची रूपं जिथून येतात तिथे नामाचं वास्तव्य आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीत रचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। मुंगी पैठणला राहणारी विठाबाई ह्या नावाची वारकरी स्त्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आली। तेव्हा महाराज राजवाड्यात मुक्कामाला होते। स्त्री असल्यामुळे तिला रोज राजवाड्यात स्वामींच्या दर्शनाला जायला मिळायचं। परंतु गणपतराव जोशी, बाळाप्पा, चोळाप्पा यांच्यासारख्या अनेक पुरुष भक्तांना मात्र स्वामींचं नित्य दर्शन घडत नसे, कारण स्वामी राजवाड्यात असताना स्वामी दर्शनासाठी स्त्रियांनाच प्रवेश मिळायचा। आषाढी एकादशी 4 दिवसांवर आली होती। विठाबाईला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायची ओढ लागली होती। ती गणपतराव आणि बाळाप्पा यांना सांगू लागली की 2 दिवस विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येते। तेव्हा बाळाप्पाने विचार केला की नाहीतरी स्वामींचं दर्शन होतच नाही तर विठाबाई बरोबर पंढरपूरला जाऊन यायला काय हरकत आहे। बाळाप्पा विठाबाईला म्हणाला, विठाबाई, मी गणपतराव, चोळाप्पा असे तिघे तुझ्याबरोबर येतो, उद्या सकाळी निघू। सकाळी विठाबाई स्वामींच्या दर्शनाला गेली आणि तिने स्वामींना नमस्कार केला। स्वामी अंतर्ज्ञानी होते। त्यांना विठाबाई पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला निघाली आहे आणि सोबत आपले भक्त सुद्धा आहेत हे कळलं। स्वामी विठाबाईला म्हणाले, विठे, विठ्ठलाला मिठी मारायला निघालीस की काय? आपण काहीही सांगायच्या अगोदरच महाराजांना कसं कळलं ह्याचं विठाबाईला आश्चर्य वाटलं। प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रकट झालेले आहेत, तर मग पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पाषाणमूर्तीचं दर्शन कशाला घ्यायचं हा विचार विठाबाईच्या मनात आला आणि विठाबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। आपण एकटेच जात नाही तर बरोबर स्वामींचे सेवेकरी सुद्धा येणार, हे योग्य नाही हे तिच्या लक्षात आलं। विठाबाई स्वामींच्या चरणांशी अक्षरशः कोसळली। आपल्या पश्चात्तापदग्ध अश्रूंनी तिने स्वामींचे चरण धुतले, म्हणाली, स्वामी, आपण चालते बोलते प्रत्यक्ष परमेश्वर, मला नित्य दर्शन देता, तुम्हीच तर श्री विठ्ठल आहात, मी आता कशाला पंढरपूरला जाऊ। आणि तिने मान वर केली तेव्हा स्वामींनी विठाबाईला विठ्ठल रूपात दर्शन दिलं। विठाबाई भारावून गेली। तिला एवढा आनंद झाला की ती स्वामींना म्हणाली, मी आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगतो की संत सज्जनांचा सहवास मिळणं, त्यांचं अमृत भारलं मधुर बोलणं कानांना ऐकायला मिळणं, त्यांचं नित्य दर्शन लाभणं, ह्यासाठी आपल्यापाशी पूर्वपुण्याई लागते। प्राक्तनात संत सहवास लिहिलेला असावा लागतो। एक लक्षात घ्या की संत सहवास म्हणजे सतत आणि सततच पाझरत राहणारं पौर्णिमेचं शीतल चांदणं असतं। ह्या चांदण्यात फार थोड्या भाग्यवंतांना न्हायला मिळतं। नामदेव महाराजांचा संदेश कायमसाठी लक्षात ठेवा की फक्त संतांच्याच सहवासात राहायचं। वासने विरहित होवोनी एकवट, असावे निकट संत संगे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

संगतीत वाईटाने चांगलं का होऊ नये, चांगल्याने वाईट का व्हावं, सतत दुसंगाचा त्याग. पण केव्हा बुद्धी फिरेल, तो मनुष्य केव्हा बुद्धिभेद करेल काही सांगता येत नाही. फार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नसावं. बुद्धांचा जो शिष्य होता आनंद, तिरोत्तमा म्हणून नर्तकी होती, तिने आनंदाला चतुर्मासाला बोलावलं. बौद्ध भिक्षू कुठेतरी चातुर्मासाला द्यायचे, म्हणजे तू माझ्याकडे चातुर्मास कर, मी तुझी सगळी व्यवस्था करते. बुद्धांना विचारलं, बुद्ध म्हटले योग्य समय तुला मी सांगेन, सध्या काही जाऊ नको.

अपने श्री धर्मप्रकाशदल्ले परम प्रेम निर्माण होना, परमेश्वरली श्रद्धा वाढणं, परमेश्वरली भक्ती वाढणं, पण वाईट माणसाच्या संगतीत जर राहिलो तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींना अडथळा निर्माण होईल, अश्रद्धा वाढेल, तर्क वाढेल, म्हणून तमोगुणी, रजोगुणी, नास्तिक या सगळ्या प्रकारच्या लोकांचा संघ टाळला पाहिजे। किंवा मग इतकी आपली तयारी असली पाहिजे की आम्ही त्यांना आमच्या याच्यात आणू पण आम्ही त्यांच्या आरी जाणार नाही, त्याला आम्ही बदलू। तसं बुद्धाने त्या अंगुली मालला बदलवलं आणि त्याला साधू संन्यासी केलं, रामकृष्ण परमहंसांनी त्या गिरीश बाबूंना बदललं आणि त्याला संन्यासी केलं। इतकी आपली आपल्या निर्धा इतक्या साधनेबद्दल आपल्या परमार्थ पथाबद्दल निर्धार असला पाहिजे, दृढ भावना असली पाहिजे। दुस्संग सर्वथैव त्याज्या याचा आणखी एक अर्थ लावला जातो नाथाने, दुस्संग याचा अर्थ स्त्रियांचा संघ असं म्हटले। चांगले चांगले साधक हे स्त्रियांशी खूप संवाद आला, स्त्रियांचा एकांत लाभला, या सगळ्यामुळे घसरण्याची शक्यता असते। म्हणून नाथाने दुस्संग सर्वता दैवत्याच्या याचा अर्थ स्त्रियांचा संघ टाळला पाहिजे। संत जेव्हा नुसता स्त्री शब्द वापरतात तेव्हा परस्त्री हा अर्थ गृहित धरायचा, आता त्याचा एक वेगळा प्रश्न निर्माण होईल। स्त्रीचा संवाद टाळा याचा अर्थ परस्त्रीचा संवाद टाळा, स्त्रीचा मोह टाळा याचा अर्थ परस्त्रीचा मोह टाळा, तो एक दुस्संग आहे। दुस्संगाचा प्रज्ञेशाने अर्थ लावलेला आहे की दुस्संग याचा अर्थ मन, दुस्संग सर्वथैव त्याज्या याचा अर्थ मनाचा पूर्णपणे त्याग करा, मनाने वागत राहू नका। मनोमार्गे गेला तो येथे भुकला, माझ्या मनाने मी साधना केली, माझ्या मनाने काहीतरी केलं, माझ्या मनाने निर्णय घेतला, त्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते। साधना सुद्धा मनाने करायची नसते, सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाने करायची असते। प्रत्येक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक असतात, संगीत शिकायचं असेल तर संगीताचे मार्गदर्शक असतात, तुम्ही डेंटिस्ट जरी झाला असलात तरी 2-2.5 वर्ष कुठेतरी डॉक्टरच्या हाताखाली काम करावं लागतं, तेव्हा तुम्ही स्वतंत्र प्रॅक्टिस करू शकता, अप्रेंटिसशिप करायला लागते, एका इंजिनियरला दुसऱ्या इंजिनियरच्या हाताखाली काम करावं लागतं, एका ऍडव्होकेटला दुसऱ्या सिनियर ऍडव्होकेटच्या हाताखाली काही दिवस काम करावं लागतं। तसं या ठिकाणी चांगल्या सत्पुरुषांच्या सहवासात राहत असताना त्यांच्याकडून साधनेची घडी बसून घ्यायची आहे, मनाने काहीतरी करत राहायचं नाही आहे। मन साधकाला त्याच्या ध्येयापासून दूर नेत राहत, म्हणून दुस्संगाचा त्या यथार्थ मनाचा त्या। कारण पुढची सूत्र आहेत 44 सूत्र जे आहे त्यात काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश हे सगळी जी आगगाडी दिलेली आहे घसरगुंडीची, ते सगळे मनाचे धर्म आहेत। म्हणून औषध म्हणणं पुढची सूत्र जर लक्षात घेतली तर दुस्संग याचा अर्थ मन आहे। मनामुळेच मनुष्य वाद जातो, मनएव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो, पण बरेच जण मनाचा वापर कसरी करतात, बंधन वाढवण्यासाठीच करतात। मनाचा मुक्तीसाठी वापर करणारे लोक पुन्हा मनुष्यानाम संश्रेषित असतात, दुर्मिळ असतात। मन जर बुद्धीशी एकनिष्ठ असेल आणि बुद्धी जर आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ असेल तर ते मन मुक्तीला कारणीभूत ठरत। मन जर इंद्रियांशी एकरूप असेल तर, मन जर इंद्रियांशी एकनिष्ठ असेल तर ते मन इंद्रियांना अनुकूल असेच निर्णय घेत राहतं, मग ते बुद्धीलाही जुमानत नाही आणि आत्म्यालाही जुमानत नाही, उलट ते बुद्धीवरती प्रेशर आणतात। आणि बुद्धी जर भ्रष्ट झालेली असेल तर ती मग मनाशी संगनमत करते, कारखान्यातल्या एखाद्या मॅनेजरने युनियन लीडरशी संगनमत करावं आणि मॅनेजमेंटला अडचणीत आणावं, तसं बुद्धी त्या मनाशी ग्रुप होते आणि आत्म्याला अडचणीत आणते। शेवटी तो रथ कुठे जाणार, कुठल्या तरी खड्ड्यामध्ये जाऊन कोसळणार। म्हणून मन जिंकता आलं म्हणजे मन हीच माया आहे। समर्थाने आत्मारामात म्हटलंय मन हीच माया आहे। दुसंग

0: सर्वत त्याज्य यथार्थ मायेचा त्याग करा, मनाचा त्याग करा। मनच काल्पनिक शत्रू निर्माण करतं, काल्पनिक मित्र निर्माण करतं, मन कल्पनाच करीत राहतं। मना कल्पना कल्पिता कल्प कोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी। मनी कामना राम नाही तया जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला। रामाची प्रीती प्राप्त करून घ्यायची असेल तर मनांचा हा कामनांचा सगळा जो खेळ आहे तो खेळ थांबवा लागेल। मनाचा मेकॅनिझम पाहावा लागेल की मन कसं ट्विस्ट होत आहे, मन कसं उड्या मारत आहे, मन कसं इकडून तिकडे जात आहे, मन कसे विषयांच्या पाठीमागे धावत आहे। भासमान सुख मृगज याच्या पाठीमागे धावायला मन प्रवृत्त करत, म्हणून स्वतःच्या मनाने नाही कोणाशी तरी सख्य साधायचं, कुठल्या तरी सत्पुरुषांचं मार्गदर्शन घ्यायचं। मन जर रजोगुणी आणि तमोगुणी असेल तर ते कोणाची संगत शोधेल, समानशील व्यसनशी सख्यम। एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याशी मैत्री करेल, पण एक दरोडे दुसऱ्या दरोड्याशी मैत्री करेल, एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याशी मैत्री करेल, एक जुगारी दुसऱ्या जुगाऱ्याशी मैत्री करेल। मनाचा संघ सोडून द्या, मायेचा संघ सोडून द्या आणि संतांचा संघ जो आहे तो दृढ धरा। म्हणून समर्थांचा जयाची संघे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनही लागे, तय संगतीची जनी कोण गोडी, जय संगतीने मती राम सोडी। ज्या लोकांच्या सहवासात आपण ईश्वरापासून दूर जाऊ अशा लोकांचा सहवास टाळा। ज्या लोकांच्या सहवासात आपली ईश्वराबद्दलची भक्ती वाढेल, प्रेम वाढेल, आकर्षण वाढेल, उपासना वाढीस लागेल अशा लोकांच्या सहवासात राहा। काल जे सांगितलं संगम शरणम गच्छामी, साधकाचे संघ असले पाहिजे। इथं दुबईत तो साधकांचा संघ आहे, कारण ते साधक जर सतत एकत्रित येत राहिले तर त्यांची कशाबद्दलची चर्चा निघणार, आपल्या गुरुबद्दल निघेल, ग्रंथांबद्दल निघेल, ज्ञानेश्वरी बद्दल निघेल, दासबुधाबद्दल निघेल, यापेक्षा वेगळा विषय काय निघणार। अगदी सिनेमाचा विषय असला तर तो प्रकाश बाबा आमच्यासारखा चांगला सिनेमा असेल, लोकमान्य टिळकांसारखा चांगला सिनेमा असेल, पीके नसेल, कुठल्या तरी चांगल्या सात्विक चित्रपटाच्या वातावरणामध्ये आपण असू की त्यातनं सुद्धा आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल की सेवा हाच कसा धर्म आहे, सेवेच्या द्वारे मनुष्य परमेश्वरापर्यंत कसा पोहोचू शकेल, त्याचंच एक वेगळं दिग्दर्शन आपल्याला त्यातनं प्राप्त होईल। म्हणून संघ जो आहे तो चांगल्यांचा ठेवावा, कारण संगतीमध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन आहे, इन्फेक्शनची सर्वात जास्त ताकद संगतीमध्ये। शिवाजीराव भोसले विनोदाने सांगायचे की जो मनुष्य सिगरेट पिणार आहे त्याच्या शर्टला सुद्धा सिगरेटचा वास असतो, मनुष्य खिशात पाकिट ठेवलं की लगेच त्या पाकिटाच्या सत्संगानं त्या खिशाला सुद्धा तो वास प्राप्त झाला। पण जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलो तर त्या चांगल्या माणसाचा सुगंध सुद्धा आपल्याला प्राप्त होईल। म्हणून मना संघ सर्व संघाची जोडी, मना संघ मोक्ष तात्काळ जोडी, मना संघ साधका शीघ्र सोडी, मोक्ष तत्काळ सुटका शीघ्र, पण केव्हा त्या दर्जाचा संघ असेल तर। गोंधळकर महाराज उदाहरण द्यायचे, हातात जर म्हणले काठी असली तर कुठेतरी आपटत आपटत जा, हातात जपाची माळ असली तर जप करत जा। कोणाची संगत आहे, काठीची का माळेची, काठीची संगत असली त्याचे परिणाम तेच होणार आहेत। मग हातात जर माळ असेल तर आपोआप आपण प्रवासात माळ काढू आणि लगेच जपाला सुरुवात करू। जर मनाचा संघ सोडला नाही आणि मनाबरोबर जर वाहत गेलो तर मनाचं सैन्य कोणतं आहे, चौरेचाळीस सूत्रात सांगितलंय, काम क्रोध मोह स्मृतिभ्रंश बुद्धिनाश सर्वनाश कारणत्वा। या मनाची संघ जर आपण धरली तर मनामध्ये काय काय गोष्टी असतात, काम म्हणजे इच्छा ती प्राप्त नाही झाली तर क्रोध, इच्छा तृप्त झाली तर मोह, आणि एकदा त्या इच्छेच्या आहारी गेला तर आपण कोण आहोत याचं आपल्याला विस्मरण होतं, त्याला म्हटलंय स्मृतिभ्रंश। आणि एकदा आपल्या आत्मस्वरूपाचं आपल्याला विस्मरण झालं की बुद्धी नाश, आणि एकदा बुद्धी वाईट झाली की मग सर्वनाश हा टळलेला आहे। हे सगळं कोणाच्या संगतीमुळे होतं, मनाच्या संगतीमुळे होतात. स्वामी वरदानंद भारतीने त्याचा अनुवाद केलाय, स्मृतींचा होत से भ्रंश, सद्बुद्धीचा होत नाश, हेच काय विनाश, सर्वस्वाचा उडवतो. म्हणून हे षडविकार ही मनाची फौज आहे. या षडविकारांच्या मदतीनं मन त्या जीवात्म्याचा पूर्णपणे नाश घडवून आणतं. पण तो जीवात्मा जर भगवंताच्या अनुसंधानात असेल तर नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. ही जी अधपदम परंपरा, आपलं मागे बोलणं झालं होतं की नारद भक्ती सूत्रावरती भगवद्गीतेची छाप आहे, ही सगळी अधपन पतनाची परंपरा दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले. ध्यायतो विषयान पुंसा संगतेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृति विभ्रमा, स्मृति भ्रंशात बुद्धिनाशा, बुद्धिनाशात प्रणश्यति. बरोबर तो सगळा क्रम नारदांनी आपल्या भक्तीत घेतलेला आहे. आणि मग एकदा बुद्धिनाश झाला की त्या माणसाला दुर्गती प्राप्त होते, आणि दुर्गती प्राप्त होते याचा अर्थ पुढच्या जन्मी तो कुठे फेकला जाईल काही सांगता येत नाही. लॉटरी सारखं आहे. जसं 10,000 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवावं आणि त्यातल्या 22 लोकांना सिलेक्ट करावं, तसं मनुष्य जन्म आहे. इतके जीवात्मे नवीन शरीर प्राप्त व्हावं यासाठी धडपडत असतात, त्यात माणसांची वेकन्सी सर्वात कमी असते. जे सात्विक असतात ते वेकन्सी अडून टाकतात. जसे चांगले मार्कले मेरिटवाले असतात ते बरोबर ते सीट अडून टाकतात, मग बाकीचे जे आहेत त्यांना जिथे मिळेल तिथं जावं लागतं. इकडं नाही ऍडमिशन मिळालं ते तिकडं नाही मिळाली चला इकडं. जे टॉपर असतात ते रुपाबाद जिथं जायचं तिथं जातात. तसे तर होत. म्हणून माऊलींनी या सगळ्या दुर्गतीच, या सगळ्या अधपतन परंपरेच 7व्या अध्यायात ज्ञानेश्वरीत रूपकाद्वारे फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, तेथे द्वेषेस मांडली वराडिक, तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो अजयाने वाढविला अहंकारे, तो धृतीशी सदा प्रतिकूळ, नियमाई नागवे समूळ, आशा रसे दोंदिल झाला साता, असंतुष्टीची या मदिरा, मत्त होऊन धनुर्धरा, विषयांचा ओवरा विकृती असे, तेणे भावशुद्धीची या वाटे, विखुरले विकल्पांचे काटे, मग चिरले अव्हाटे अप्रवृत्तीचे. भगवंतांनी सुद्धा गीते ठिकठिकाणी कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यानियमिह वैरणम किंवा त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनहा काम क्रोध तथा लोभा तस्मात एत त्रयम त्यजे. मौलींनी सुद्धा या रूपकात सांगितलेलं आहे की हे मग सगळं अहंकार वाढतो, मग मध वाढतो, मग मस्ती वाढते, मग विषयांचा वारा जोरात व्हायला लागतो, आणि या सगळ्यामध्ये मनुष्याला आपण कोण आहोत, कसटी हा निर्देह प्राप्त झालेला आहे, या सगळ्या गोष्टीचं पूर्ण विस्मरण होऊन जातं. आणि एकदा स्मृतिभ्रंश झाला, एकदा विवेक नष्ट झाला की शंकराचार्य म्हणतात विवेकहीनः पशुही समानः. ज्याला विवेक नाही असा मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये फार फरक असत नाही, दोघे सारखेच असतात. आणि या सगळ्या आपल्या विनाशाला जबाबदार कोण असतो? मनुष्यच जबाबदार असतो. म्हणून गीतेने सांगितलं उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादये, आत्मैव आत्मनम बंधू आत्मैव रिपू आत्मन. या षडरिपूंशी जेव्हा आपण मैत्री करतो तेव्हा आपण स्वतःचे रिपू असतो, या षडरिपूंवर जेव्हा आपण मात करतो तेव्हा आपण स्वतःचे खरे मित्र असतो. मग स्वतःशी मैत्री करायची का स्वतःशी वैर करायचं, दुसऱ्या अर्थाने कृष्णाशी वैर केलं म्हणजे कोणाशी वैर केलं? स्वतःशी वैर केलं. धृतराष्ट्राने दुर्योधन आणि दुःशासन यांच्याशी जवळीक केली म्हणजे कोणाशी जवळीक केली? विनाशाशी जवळीक केली. स्वतःच मरण, स्वतःचा विनाश, स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला. मग साधकाने तरी अशा प्रकारे करू नये म्हणून या सगळ्या मोहांपासून बाजूला व्हावं. काम, क्रोध, काम याचा अर्थच असा की सुखासाठी सतत जगाकडे आशाळभूतपणे पाहत राहायचं. याचं नाव काम. या वस्तूपासून सुख मिळेल, या व्यक्तीपासून सुख मिळेल, या घटनेमुळे मी सुखी होईल, या परिस्थितीमध्ये माझा चांगला उत्कर्ष होईल, असं म्हणून सतत सुखासाठी वस्तू, व्यक्ती, घटना आणि परिस्थिती यांच्या मागे फरफटत जाणं, ओढत जाणं, ज्याला जगताचं यथार्थ स्वरूप कळतं तो असा कुठे वाद जात नाही, तो असा ओढला जात नाही. वासना माणसाला आंधळ करून टाकते, विकार माणसाला अंध करून टाकतो. आणि मग आंधळ्या माणसाला काही दिसत नसल्यामुळे जसा तो कुठेही भरकटत जातो त्याप्रमाणे ही चुकीची इच्छा माणसाला सतत फिरवत ठेवते. क्रोधामध्ये मनुष्य बेहोशच असतो, कारण क्रोधामध्ये तो ती गोष्ट करत असतो जी गोष्ट करण्याची इच्छा नसते. क्रोध नेहमी माणसाला डॉमिनेट करतो. आपण म्हणतो ना, रागाच्या भरात मी शिवी देऊन गेलो. रागाच्या भरात संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या तीन निष्ठावान माणसांना हत्तीच्या पायाखाली दिलं. अनाजी सुरनेत, हिरोजी फरजान, बाळाजी आऊजी, तिघांना ठार मारलं. ज्या बाळाजी आऊजीचा सगळा संस्कार संसार शिवाजी महाराजांनी उभा केला. आधीच तो दुःखी होता, पोरका होता, त्याच्या वडिलांना खानाने मारलेलं होतं, मोठ्या मुश्किलाने त्याचा संसार उभा राहिला, पुन्हा त्याला शिवाजी महाराजांच्या मुलाने ठार मारून टाकलं. म्हणून येसूबाई संभाजी महाराजांची पत्नी ती संभाजीला म्हणाली, बाळाजीच मारले हे उचित नाही केले, आबासाहेबांचे त्याच्यावर खूप मन होते, आम्ही चुकलो म्हणून ते संभाजीने मान्य केलं. आणि मग बाळाजी आऊजीच्या मुलाला पुन्हा चिठ्ठीस म्हणून कामावरती घेतलं. ती चूक जरा दुरुस्त केली. पण रागाच्या भरात मनुष्य काय करेल काही सांगता येत नाही. म्हणून संभाजी महाराजांचे पत्र समाधान लिहिलं आहे त्यातलं पहिलंच आहे, काही उग्रस्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे. क्रोध माणसाला त्याची विवेकशक्ती, जसं काम माणसाला आंधळ करून टाकतो तसं क्रोध माणसाची विवेक शक्ती नष्ट करू शकतो. आणि त्या रागाच्या भरामध्ये मनुष्य काही करू शकतो. भगवान बुद्धांची गोष्ट सांगतात की ते एका शेतातनं चालले होते. त्या शेताच्या मालकाला बुद्धांचा अतिशय राग होता. एकंदरीत त्याला अध्यात्माबद्दल वावडं होतं, त्या सत्पुरुषांबद्दल त्याच्या मनामध्ये घृणा होती. जेव्हा बुद्ध त्या शेतात जायला लागले तेव्हा त्यांनी बुद्धाने शिव्या द्यायला सुरुवात केली की तुझ्या बापाचं शेत आहे का, इकडून घेशाला चालला वगैरे, जे काही त्याला सगळं त्याचं वाङ्मय होतं ते वापरलं त्यांनी. आनंद बरोबर होता, आनंद खूप संतापला होता. पण आता बुद्ध बरोबर असल्यामुळे बुद्धाने सांगितल्याशिवाय त्याला काही करता येणार नाही म्हणून तो गप्प बसला होता. पण आतून संतापलेला होता. ते शेत ओलांडल्यानंतर आनंदची ती अवस्था पाहिली आणि बुद्धाने त्याला विचारलं, अरे चूक त्याने केलेली आहे, शिक्षा तू का भोगतोस? आनंदाला कळे ना की त्याने चूक काय चूक केली, मी काय शिक्षा भोगतोय. पण त्याने चूक केली हे लक्षात आलं, त्याने बुद्धाने शिव्या दिल्या, पण मी कुठे शिक्षा भोगतोय? बुद्ध म्हणाले, तुला क्रोध आला हीच तुझा खूप मोठी शिक्षा आहे बेटा. क्रोधी माणसाला राग येणं ही पनिशमेंट पुरेशी आहे. कारण राग आल्यानंतर सर्वात जास्त नुकसान कोणाचं होतं? कायम क्रोधी माणसाचं सर्वात जास्त नुकसान होतं. कुठल्याही प्रकारे घ्या, चिडलेला मनुष्य जो आहे तो स्वतःच जास्त नुकसान करून घेतो. म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभवारू. ही जी षडविकारांची फौज आहे, या फौजेपासूनच मनाला अलिप्त व्हायला सांगितलेलं आहे. म्हणून मोहापासून दूर व्हा. मोहामध्ये सुद्धा योग्य काय अयोग्य काय चांगलं काय आहे वाईट काय आहे ही शक्ती कळण्याची माणसाची नाहीशी होते. धृतराष्ट्राला कशाचा मोह झाला? पुत्राचा मोह. त्याचे डोक्यावर मुकुट आहे ते एकदा दुर्योधनाच्या डोक्यावर ठेवलं की मी सुखाने मरायला तयार आहे. मोह ते मुकुट आहे कोणाच? पंडूच. ते द्यायला कोणाच्या डोक्यावर पाहिजे? युधिष्ठिराच्या. पण ते माझ्या मुलाच्या डोक्यावरती ठेवलं की माझ्या तो खरं काळजीव पंतप्रधान आहे गुलजरलाल नंदासारखा. पण 14 दिवसासाठी पंतप्रधान म्हणून झाला पण ते मुकुट सोडायला तयार नाही. युधिष्ठिर मोठा झाला, अर्जुन मोठा झाला, पंडूची मुलं मोठी झाली आहेत. आता त्यांच्या ताब्यात राज्य देऊन टाकायचं आणि आपण बाजूला व्हायचं. द्वेष वाढाला कोणी? म्हणून महाभारताचा खलनायक दुर्योधन नाहीये, दुःशासन नाहीये, शकुनी मामा नाहीये. महाभारताचा खलनायक धृतराष्ट्र आहे आणि महाभारताचा नायक श्रीकृष्ण आहे. सगळा संघर्ष श्रीकृष्ण आणि धृतराष्ट्र यांच्यामध्ये. मधले सगळे सहाय्यक नायक वगैरे सहाय्यक खलनायक असे सगळे लोक आहेत. पण धृतराष्ट्राला तो मोह होतो की राज्य मला मिळालं पाहिजे. रावणाला सीतेचा मोह झाला. तो मोह झाला की विनाश अटळ आहे. मोहामध्ये आपली काय पात्रता आहे ते माणसाच्या लक्षात येत नाही. आणि मग ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीतल्या नाहीये त्या गोष्टी मला मिळायला पाहिजे. मोह माणसाला धावत ठेवतो. मोह माणसाला मृगजळासारखी वेगवेगळी स्वप्न दाखवत होतो. म्हणून मनाचा संघ का नको? मन माणसाच्या पुढे असे एक आशावादी चित्र उभं करतं की बघ हे तुझं हे तू होऊ शकशील, तू लवकर घाई कर, त्वरा कर. आणि मनुष्य त्याच्या मागे धावत राहतो. विवेकानंद जेव्हा कॉलेजला होते तर त्यांना रात्री स्वप्न पडायचं. स्वप्नामध्ये त्यांना दोन गोष्टी दिसायच्या. एक, विवेकानंद फार मोठे उद्योगपती झालेले आहेत आणि सगळं लोक त्यांच्या पुढे पुढे करतायत. एखाद्या सम्राटासारखी त्यांची अवस्था आहे, एखाद्या राजासारखी अवस्था आहे. सगळी सुख उपभोग त्यांच्या पायाचे लोळण घेत आहेत. आणि मग दुसरं स्वप्न पडायचं, विवेकानंद संन्यासी झालेले आहेत आणि दंड कमंडल घेऊन वनामध्ये चाललेले आहेत. आणि मग विवेकानंद सतत विचारायचे, बघ तुला यातलं काय व्हायचं ते सांग. तू जर भौतिक जगतात शिरला तर सम्राट होशील. विवेकानंद खरं जर भौतिक जगतात शिरले असते तर काय वाटेल तिथे त्यांनी केलं असतं. जो मनुष्य इकडे टॉपला पोहोचला तो तिकडे टॉपलाच गेला असता. तुला यातलं काय हवंय? आणि मग त्यांचं मन सांगायचं की संन्यास हा माझ्या जीवनाचा आदर्श आहे. मी भौतिकात अडकणार नाही, मी लौकिकाच्या मागे धावणार नाही. तसं मोह माणसाला सतत या काल्पनिक सुखाच्या पाठीमागे भटकवत आणि फिरत ठेवतो. मग त्यातनं स्मृतीभ्रंश होतो, म्हणजे आत्मविस्मृती होते. आणि एकदा आत्मविस्मृती झाली की अवेअरनेस संपला मग सर्वनाश, बुद्धिनाश. त्याला चॉईसलेस अवेअरनेस असा शब्द जे कृष्णमूर्तीने वापरला. या स्मृतीला भगवान बुद्धांनी सम्यक स्मृती असा शब्द वापरला. या स्मृतीसाठी नानकांनी आणि कबीरांनी सुरती हा शब्द वापरला. सुरती म्हणजे स्मृती अशा अर्थानं. हे स्वस्वरूपाचं अनुसंधान एकदा टळलं की संपलं. म्हणून त्याला जॉन गुरुजीएफनी सेल्फ रिमेंबरिंग म्हटलेलं. आपण कोण आहोत याचं सतत भान. म्हणून गीतेचा शेवट काय आहे? नष्टो मोह. माझा मोह नष्ट झाला. स्मृती लब्धा. मला माझी स्मृती प्राप्त झाली. याचा अर्थ मी कोण आहे हे अर्जुनाच्या लक्षात येत. आणि कशामुळे सगळं झालं? तत्प्रसादात मया च्युत. तुझ्या सहवासामध्ये राहिलो संतांची संगती मनोमार्ग गती. तुझ्या संगतीत राहिलो आता चितोस्मी गत संदेह करीशे वचन तव. याचा स्थिर झालेलो आहे. आता म्हणजे सगळे संशय नाहीशे झालेले आहेत. आता तू जे सांगशील त्याप्रमाणे करीन. पण ते केव्हा? स्मृती भ्रंश झाला नसेल तर. इथं नष्ट झाला काय? मोह म्हणजे स्मृती भ्रंश नाहीसा झाला आणि स्वतःच स्मरण प्राप्त झालं. मी कोण आहे हे लक्षात आलं. माझं मिहित कर्म काय आहे? कुठल्या कर्मासाठी मी जन्माला आलेलो आहे? जेव्हा बुद्धिनाश होतो तेव्हा माणसाची अवस्था दुर्धरासारखी होते. दुर्योधन काय म्हणतो, जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. आणि तो कृष्णावर काय म्हणतो, तूच माझ्या हृदयात वाहून हे सगळं करतोय तर मी तरी काय करू, आता याच्यात काही बेमानी कोणती आहे, मी काही करायचं आणि करताना भगवंताला म्हणायचं तूच मला दारू प्यायची बुद्धी देते तर मी तरी काय करू. मग ठीक आहे, मग भगवंताने दारू प्यायची बुद्धी दिली, आता जा खड्ड्यामध्ये, मग घेत आता जा विनाश करून. बुद्धिनाश झाला की मनुष्य त्याच्या वाईटाच त्याच्या पापाच तो समर्थन करत राहतो, त्याच्यासाठी तो बुद्धीचा वापर करतो, मग असा मनुष्य कधीही त्यातनं वर येत नाही. म्हणून जेव्हा विदुरानं धृतराष्ट्राला उपदेश केला, महाभारतात विदुर नेती म्हणून तो उपदेश प्रसिद्ध आहे, विदुराने त्याला खूप समजावून सांगितलं, धृतराष्ट्र अस्वस्थ झाला, पण बुद्धिनाशाचा प्रभाव इतका होता, स्मृतीभ्रंशाचा प्रभाव इतका होता. विदुर हा संत होता, संताने सांगितलेलं ऐकायचं नाही, मग अशा वेळेत त्यांनी कणिकाला बोलवून घेतलं आणि त्याला विचारला सल्ला. आता कणिक नीती म्हणून प्रसिद्ध आहे पुन्हा, जशी विदुर नीती प्रसिद्ध आहे तशी कणिक नीती. कणिक नीती म्हणजे त्या काळातले दिग्विजय सिंग, त्याने धृतराष्ट्राला सांगितलं असंच बघायचं असतं, दुसऱ्याला कापायचंच असतं, विश्वासघातच करायचा असतो, जीवनात राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर अशा भानगडी केल्याशिवाय मनुष्य राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. आणि मग धृतराष्ट्राला फार बरं वाटलं की आजपर्यंत आपण ज्या सगळ्या भानगडी केल्या त्या अगदी बरोबर होत्या, हा ज्यार्थी सांगतोय, म्हणजे सांगताना सांगितलं ते काही त्याला पटलं नाही, बुद्धिनाश झाल्याचं लक्षण आहे. आणि एकदा बुद्धिनाश झाला की सर्वनाश अटळ आहे. आणि किती बुद्धिनाश व्हावा, 100 मुलं मेल्यानंतर गांधारी कृष्णाला शाप देते आणि 100 मुलं मेल्यानंतर धृतराष्ट्र भीमाला अशी मिठी मारायला जातो की मिठी मारून मी त्याला मारून टाकेल. म्हणजे निदान दुःखाने तरी माणसाने अनुभवावं की नाही, दुःखाने तरी माणसाने शिकावं की नाही. ज्याचा बुद्धिनाश झालेला आहे त्याला दुःख सुद्धा शहाणं करू शकत, सर्वनाश हा त्याचा शेवटचा परिणाम आहे. शेवटी धृतराष्ट्राला वनात निघून जावं लागलं, तोंड दाखवायला राज्यात जागा राहिली नाही, लोक अंगावर थुंकले असते, शेवटी निघून गेला वनामध्ये. मग बुद्धिनाश हा माणसाच्या जीवनात सर्वनाश ओढवतो. पण हे अचानक घडतं का, हा स्मृतीभ्रंश हा बुद्धिनाश, हे कामाच्या आरी जाणं, हे क्रोधाच्या आरी जाणं, हे मोहाबरोबर वाद जाणं एकदम अचानक घडतं का? नारदाने फार गहन सूत्र 45 सांगितलेलं आहे, तरंगायता अपी मे संगा समुद्रायती. आधी काय असत, फक्त विचारांची एक लाट असते, ती लाट जर त्या ठिकाणी आवरली नाही तर त्या लाटाचं कशात रूपांतर होत, समुद्रामध्ये रूपांतर होत. फार गहन असा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. विकार जेव्हा सूक्ष्मदशेमध्ये असतो तेव्हा तो ठिणगी असतो, आपल्याला काय वाटतं ठिणगीच आहे, इसेच काही नाहीये. पण माऊलीने म्हटलेलं आहे, देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नव्हे, तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा, घात करी असे का विवेक दाता. विषय इतक्या सूक्ष्मपणे प्रवेश करतो की आपल्या ते लक्षात येत नाही. मग असे डॉक्टर साहेब दुपारी बोलताना म्हणाले की जडभरताचं उदाहरण दिलं जात, त्या हरणाबद्दल उगीच मनामध्ये आसक्ती निर्माण झाली. आणि मन केव्हा कुठे कशी आसक्ती निर्माण करेल आणि त्याहीपेक्षा त्या आसक्तीला तत्वज्ञानाचा कसा मुलामा देईल काही सांगता येत नाही. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत, सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर कृष्ण.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. हे इतकं सगळं समर्थाने सांगितलं, असं करावं असं करू नये वगैरे, पण त्यांनी बहुधा बघितलं असं समोर. इतकं सगळं सांगितलं, आवडलं का नाही लोकांना कुणास ठाऊक. म्हणून ते पुन्हा याच्यात म्हणताय, मना वीट मानू नको बोलण्याचा. तुला हा जा सगळा मी उपदेश केला ना, त्याच्याबद्दल तू नाराज होऊ नको, कंटाळा करू नकोस. तुझ्या कल्याणासाठीच केलेला आहे. मोठी माणसं आपल्या मुलांनाही उपदेश करत असतात, त्यांना असं वाटत असतं त्यांच्या कल्याणासाठी ते करतायत, पण मुलांना असं वाटत असतं काय कटकट आहे, बसलं रे बसलं की यांचा उपदेश सुरू. आता उपदेश करायला सुद्धा एक गोष्ट लागते, ती व्यक्ती अधिकारी लागते. कुणी उपदेश करायचं? कुणी रस्त्यातल्या माणसाने एखाद्याला थांबून आपल्याला उपदेश करायला लागला, आपल्याला आवडणार नाही, आपल्याला हा कोण सांगणार? जे ज्या व्यक्तीला उपदेश करायचा, तो उपदेश करणारी व्यक्ती अधिकाराला पात्र पाहिजे. ती स्वतः अनुभवाची पाहिजे, तसं त्याचं जीवन पाहिजे, तर तो सांगेल, त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होईल, नाही तर होणार नाही आहे. त्यामुळे ते ह्या ठिकाणी म्हणतायत की हे जे मी सांगतोय त्याचा तू वीट मानू नकोस, त्याचं कारण ही सगळी शिकवण हा उपदेश जो आहे तो तुझ्या कल्याणाचा आहे, म्हणून मी सांगतोय. तसं नसतं तर सांगितलं नसतं. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अधिकारी व्यक्ती असेल अगर नसेल, परंतु प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. प्रत्येकात काही ना काही गुण असतो. बालाद आपली सुभाषितम ग्राह्यम म्हटलेलं आहे. लहान मुलसुद्धा एखादं वाक्य काहीतरी बोलून जातं. अगदी अडाणी असं वाटणारंसुद्धा आपला नोकर मनुष्य असतो, कुणीतरी एखादी व्यक्ती असती की एखादं वाक्य बोलून जाते. आपण जर सावध असू तर आपल्या लक्षात येतं खरंच की असं आहे, आपल्या लक्षात आलेलं नव्हतं असं. म्हणजे अगदी उपदेश म्हणून जरी केलेला नसला तरी देखील प्रत्येकातून, प्रत्येकाच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला काही ना काही घेण्यासारखं असतं. म्हणून साधकानं ही दृष्टी ठेवावी की प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काय घेता येईल. असे गोष्ट सांगतात की एक माळीण घरी चालली होती, एकाने वाटेत थांबवलं आणि तिला म्हटलं काय फुलं हवी आहेत वगैरे, तेव्हा तिने दोन वाक्य उच्चारली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ थोडा आहे. त्याबरोबर त्या माणसाला उपरती झाली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ तर आपल्याजवळ थोडा आहे, आयुष्य थोडं राहिलं आणि जे गाठायचं ते गाठलंच नाही. साधे ती दोन वाक्य माळीणीने उच्चारलेली, पण ती त्याला जागं करून गेली की कशासाठी आपण जन्माला आलो, आपल्याला काय करायचं आहे आणि या आयुष्यात काय मिळवायचं आहे. म्हणून कुणाचंही वाक्य असलं तरी त्याचा विचार करावा. एवढंच नव्हे तर निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलेलं आहे. निंदक देखील आपल्या जे दोष आहेत

क्षण प्रत्येक गोष्ट ही अत्यंत सावधानपणाने स्वीकारली पाहिजे आणि त्यातून आपली जी वाटचाल आहे राघवाकडे जायची ही वाटचाल कशी चांगली होईल, त्याच्यात प्रगती कशी होईल, योग्य मार्गानं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ह्याच्यात सुरुवातीलाच ते थोडाला सांग मनाला वळवायला सांगतात, वीट नाही ना आला तुला, मी इतकं तुला सांगितलं, त्याचा वीट मानू नको. म्हणून मना वीट मानू नको बोलण्याचा. पुढे मागुता राम जोडेल कैसा. तू जर या माझ्या बोलण्याकडे सगळं दुर्लक्ष केलंस तर तुला जी रामाची प्राप्ती करून घ्यायची आहे ती कशी काय होईल. कारण सांगणारी व्यक्ती अधिकारी आहे, रामाची प्राप्ती कशी करून घ्यायची ते त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते मार्ग दाखवत आहेत. तर तुला त्या मार्गाने जर चालायचं असेल तर जे सांगितलेलं आहे त्याचा वीट न मानता ते शिरोधार्य मानून त्याप्रमाणे चालायला पाहिजे. सद्गुरू सांगतात किती शिष्य ऐकतात असं विचारलं तर फार थोडे. क्वचितच एखादा शिष्य असतो की सद्गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत तो अंमलात आणतो. तो म्हणतो सांगितलं पुष्कळ वेळा असंही असतं नाही कळलं आहे मला पण अगदी केलंच पाहिजे का, आजच केलं पाहिजे का, बघू मागणं करू. म्हणजे जरी पटलं तरी देखील कळलं तरी वळत नाही असं म्हणतात तसंही होतं. आणि सगळं त्यांनी सांगितलेलं केलंच पाहिजे असंही नाही, त्यांनी केलं असेल आपण करायला पाहिजे असं कुठं आहे. अशा काहीतरी पळवाटा काढून संत जे सांगत असतात त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्याच मार्गाने जात असतात. यांनी काय होत आहे त्यांनी काय होत आहे, पण इतक्या बारीक सारीक गोष्टी असतात की त्या जर आपल्या साधनेत उतरल्या नाहीत त्या त्या आपल्याच प्रगतीच्या आड येत असतात. संतांच्यापैकी एक असे प्रकार असतात काही संत सांगून सोडून देतात, फार मागं लागत नाहीत, करायचं तर करा नाही तर सोडून द्या. काही सद्गुरूच असे असतात मात्र की ते अगदी त्याच्या छाताडावर बसून त्याला औषध पाजणारे, करत नाही म्हणजे काय करायला पाहिजे. मग काही शिष्य असे असतात ते सद्गुरूंकडे जायचंच सोडतात की नको गेलं की ते विचारणार ध्यानाला बसतो का, आपण तर बसत नाही, मग त्यापेक्षा जाणंच नको ना, नुकसान कुणाचं झालं, सद्गुरूंचं काय नुकसान व्हायचं आहे. परंतु केलेला उपदेश जो असतो तो उपदेश स्वीकारून त्याप्रमाणे आपण चालायचं असं करणाऱ्या व्यक्ती फार क्वचित असतात. सोयीस्करपणे आपलंच घोडं पुढं दामटत असतात. सद्गुरूंनाही ते कळतं कळत नाही असं नाही, ते सोडून देतात कारण सांगून सांगून तरी काय, एकदा सांगितलं दोनदा सांगितलं नाही पळत, मग चालू द्यायचं त्याप्रमाणे. एखादाच कुणीतरी हजारो शिष्यात एखादाच कुणी सत्शिष्य जर भेटला तर त्याला ते धरतात पुढं नेण्यासाठी, पण असा देखील फार क्वचित सापडतो. म्हणून इथं ते म्हणत आहेत मन बोलण्याचा जर वीट मानला तर राम जोडेल कैसा, राम कसा काय जोडला जाणार. सुखाची घडी लोटता सुख आहे, आत्ताची क्षणीची या क्षणात बघा सुखाची घडी आहे, आनंदात बसलेलो आहे, काही कमी नाही आहे, सगळं छान आहे, शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनाजोगा चालल्या आहेत, आनंदात आहे. पण लक्षात घेतलंस का की सुखाची घडी केव्हा जाईल आणि दुःख केव्हा येईल सांगता येत आहे. किंबहुना सुखाउपरी दुःख आणि दुःखाउपरी सुख हे रहाटगाडगं चालू आहे. चांगले क्षण आले की आपलं पुण्य संपलं आहे असं समजावं, संपत चाललं, बँकेचा बॅलन्स कमी होत चालला, त्यावेळेला जर आपण पुन्हा बँक बॅलन्स भरला नाही, हरिस्मरण केलं नाही, भगवंताची भक्ती केली नाही तर मग खडखडाट, तसं नाही. सुखाची घडी लोटता म्हणजे ती घडी आहे तोपर्यंत आपल्याला सुख आहे, पण पुढे पुढे सर्व जाईल काही न राहे. सर्व गोष्टी जाणाऱ्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आपण जीवनात मिळवत असतो, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, ऐश्वर पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मान पाहिजे, लोकात नाव झालं पाहिजे, त्याच्या पाठीमागं धावतो आहे. माणसं मिळवलेली आहेत पुष्कळ, आमच्या पाठीमागं माणसं आहेत, केव्हा जातील कोण सांगता येत नाही. किंबहुना हे सगळं असेल आणि तूच केव्हा देह टाकून जाशील ते सांगता येत नाही. ज्या देहासाठी सगळं कमावलं आयुष्यभर खटपट केली तोच देह एका क्षणात तुला सोडून जाणार आहे. देहाची उपाधी केव्हा पडेल हे सांगता येत नाही. म्हणून हे जीवा

तू सावध झालास का? सावध करायचं आहे त्या जीवाला की तू संगती जी देहाची धरलेली आहेस ती देहाची संगती नको, तू राघवाची संगती धर. सगळ्या सांगण्यातून एकच सांगायचं आहे की देहाची, देहात आस, देहाची सगळी कर्तव्य कर्म कर, पण त्यात आसक्त राहू नकोस, अपेक्षा ठेवू नको, विषय वासनेमध्ये गुंतू नको, माया ममत्वात सापडू नको. सगळी कर्तव्य उत्तम प्रकाराने कर, पण त्या सगळं कर्तव्याचा मोहरा मला भगवंत मिळवायचा आहे, मला त्याची प्राप्ती हवी आहे, इकडं सारखं लक्ष पाहिजे. जे ऐकशील, बोलशील, कायशील, काही जे करतील त्या सगळ्यामध्ये एका रामालाच पहा. प्रत्येक व्यक्तीशी बोलताना चालताना देखील त्या व्यक्तीमध्ये एकच राम भरलेला आहे. अणु माझी राम, रेणू माझी राम, सगळीकडे एकच राम भरलेला आहे. असा बोट ठेवून तू प्रत्येकाशी वर्तन कर, म्हणजेच तुला राम, सगुण आणि निर्गुण दोन्हीची प्राप्ती होईल. सगुणाची प्राप्ती, ह्याचा अर्थ सगुणाची उपासना आपण करू शकतो, त्याची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि निर्गुणाची प्राप्ती, ह्याचा अर्थ एकरूपता जी साधायची आहे ती त्या निर्गुणाशी आपल्याला एकरूप होऊन जात आहे, की मुळात जे आपलं स्वरूप होतं त्या स्वरूपाला आपल्याला मिळून जायचं आहे. त्यामुळे सगुणाची उपासना आणि निर्गुणाची उपासना, ही दोन्ही उपासना करायची आहे. कारण ह्या बाकीच्या गोष्टी देहांती तुला कोण सोडू पाहतो, असं जे त्यांनी मगाशी म्हटलं तेदा कटकाने येऊन गेलं आहे, तसं देहांती एकच फक्त राम तुला सोडवणार आहे. म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे, हे सगळं जाईल, पण जो राहील तो एकच शाश्वत राम, आत्माराम. तेव्हा त्याला तू धरून ठेव, असं पुन्हा पुन्हा तळमळून कळवळून संत सांगतायत. म्हणून याच्यामध्ये म्हटलं आहे, मना बीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैंचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया एक भक्तिगीत। गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा तैपरांस्पे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्जहं पुंजवर्णा करकमल द्रुतेष्टा वीति उमांगुजाता मणि.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

आज 7 ऑगस्ट, आज जन्मदिवस आहे कल्याण इथल्या सौ माया गजानन कुसुंबीकर यांचा। सौ माया गजानन कुसुंबीकर यांना 59व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आप्तांनी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांची नावं अशी, त्यांचे पती श्री गजानन कुसुंबीकर आणि मुलगा श्री श्रीकांत कुसुंबीकर। मायाताई, आपल्याला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा। जीवेत शरद शतम। आता ऐकूया माया गजानन कुसुंबीकर यांच्या 59व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्र पठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक।

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्ती सुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरदशतम, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार आषाढ़ कृष्ण नवमी अर्थात 7 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र। आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। श्रीमद भगवद्गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणी। याचा अर्थ, माणसा तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही। कर्माचा आणि फलाचा उद्देशही तुझ्यामध्ये असता कामा नये। इतकं असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको। या एका श्लोकात गीतेच्या कर्मयोगाचं सूत्र ग्रथित केलेलं आहे। याचं तात्पर्य हे की फलाची आणि कर्माची आणि अकर्माची आसक्ती न ठेवता कर्माचा अधिकार अंमलात आणणं हेच कर्मयोगाचं मोक्षदृष्ट्या सार आहे। फलाची, कर्माची आणि अकर्माची आसक्ती नसेल तर कर्म होईलही आणि होणारही नाही। देहधारणेची कर्म होत राहतील, परंतु ती सुद्धा कदाचित होणारही नाहीत। अशा स्थितीत कर्मयोगाची महती गीतेने का सांगावी असा प्रश्न पडतो। हा प्रश्न अवघड आहे, त्याचं उत्तर देण्याचा गीतेनेच प्रयत्न केलेला आहे। ते देताना भगवद्गीतेत सात्विक कर्त्याचं लक्षण सांगितलं आहे। सात्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी। ते लक्षण असं, मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्विताः सिद्ध सिद्ध्योर निर्विकारः कर्ता सात्विक उद्यते। याचा अर्थ, आसक्तिरहित, अनहंकारी, धैर्य आणि उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी आणि असिद्धी यापैकी काहीही झालं तरी ज्याच्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही तो सात्विक कर्ता। धृती म्हणजे चिकाटी आणि उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत, म्हणजे स्वभाव सिद्ध आहेत, त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार। कर्म हे या दोन गुणांचं अपरिहार्य असं कार्य आहे। हे गुण जन्मसिद्ध असले तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्त स्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रकट होत राहतात। चित्तशुद्धीकरता धर्माचरणाची नितांत आवश्यकता शास्त्रांनी सांगितली आहे। त्यामुळे संस्काराच्या योगाने धृती आणि उत्साह अधिक कार्यप्रवण होतात। चित्तशुद्धी होत असताना निष्काम कर्म कर्तव्य म्हणून पार पाडावंच लागतं। या स्थितीत सत्कर्म हेच उद्दिष्ट बनतं, म्हणजे त्याला साध्य मूल्य येतं। ते फलाचं साधन म्हणून काही स्वीकारलेलं नसतं। कलेला ज्याप्रमाणे साध्य मूल्य असतं तसंच सत्कर्माचं असतं। यालाच धर्म पुरुषार्थ असं म्हणतात। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता हिरथाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. भगवद्भाग्यचा दिवस आजपासून 5 दिवसापर्यंत व्यासांच्या मुखातून जे 18 पुराणं आलेली, त्या 18 पुराणांच्या मध्ये पद्मपुराणांचं चिंतन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. कारण पुष्कर हे क्षेत्र अत्यंत दुर्मिळ आहे. पुष्करे दुष्करं वासहा, पुष्करे दुष्करं तपहा, पुष्करे दुष्करं दानं गंतुं चैवच दुर्लभं. अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी या पुष्कर महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुष्कर क्षेत्रामध्ये वास करणं अत्यंत दुर्लभ आहे, वास्तव्य करणं. पुष्करे दुष्करं वासहा, केवळ वास्तव्य करून त्या ठिकाणी तपश्चर्या करणं हे अत्यंत दुर्लभ आहे. ब्रह्मदेवानी या ठिकाणी येऊन तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मदेवाच्या चरणांच्या रजाने पुनित झालेली ही भूमी, अनेक ऋषी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्या ठिकाणी दान देणं हे अत्यंत दुर्लभ आहे. त्या ठिकाणी जाण्याचा योग येणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि तो योग आपल्या सर्वांना कुंठे महाभागांच्या मुळे आलेला आहे. तुम्ही सर्वजण बहुश्रुत आहात, अनेक पुराणांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. आपण पद्मपुराणाच्या वरती चिंतन करायचं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परमेश्वर असा कृपा करत नाही. जेव्हा पूर्वजन्म जन्मांतरीचं भाग्य उदयास यावं, पूर्व पुण्य उदयोन्मुख व्हावं, तेव्हाच हा योग प्राप्त होत असतो. अत्यंत दुर्मिळ असणारा योग 18 पुराणांच्या मध्ये पद्मपुराण व्यासांनी व्यासांच्या मुखातून जेव्हा निघालं तेव्हा पद्म म्हणजे कमळ, आणि या कमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. या आशयाचा सारांश घेऊन हे पद्मपुराण प्रवृत्त झालेलं आहे. जेव्हा भगवान नारायणांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला माझं उत्पत्ती स्थान काय. तेव्हा त्यांनी खाली पाहिलं तर त्या उत्पत्ती स्थानाचा थांग पत्ता लागला नाही ब्रह्मदेवाला. तेव्हा त्यांनी चारी दिशेला पाहिलं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, तेव्हा त्यांना चार मुख झालेली आहे. म्हणून चतुर्मुख ब्रह्मा म्हणतो. या ब्रह्मदेवाने विचार केला की बाबा एकोहम बहुश्याम प्रजा मी एकटा अनेक रूपाने या पृथ्वीवरती अवतरित व्हावं अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेवाने केला. म्हणून ब्रह्मदेव काय करत काय करणार असेल तर ब्रह्मदेव जगताचे स्रष्टा म्हणजे आदी करता आहेत. स्वतः भगवानच ब्रह्माच्या रूपाने अवतरित होतात आणि ते काय करतात तर पृथ्वीची निर्मिती करतात, प्राणी मात्रांची निर्मिती करतात. स्वतः भगवान विष्णू या पृथ्वी तलावरती विष्णू रूपाने अवतरित होतात आणि या पृथ्वीचा सांभाळ करतात. आणि स्वतः भगवान विष्णू संहार रूपाने शिवरूपाने या पृथ्वी तलावर अवतरित होतात आणि या पृथ्वीचा संहार करतात. म्हणून भगवंताचं वर्णन सुद्धा करताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः असं उच्चार केलेलं आहे. कारण सच्चित आनंद ज्याचं स्वरूप आहे, सत म्हणजे काय, ज्ञानस्वरूप नित्य असणार, चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप. आणि तो काय करतो तर या विश्वाची उत्पत्ती करतो म्हणजे त्याचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. जेवढ्या प्रेमाने या विश्वाची उत्पत्ती करतो तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा सांभाळ करतो आणि तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा संहार सुद्धा करतो. म्हणून त्याचा स्वभाव सांगितलेला आहे, सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि त्याचं स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. स्रष्टरूपाने स्वतः भगवान या पृथ्वी तलावरती ब्रह्माच्या रूपात अवतरित झालेले आणि ब्रह्मदेवाने विचार केला आता या पृथ्वीचा विस्तार करायला पाहिजे. म्हणून वेदामध्ये असं वचन आलेले तस्मात एतस्माद वा आकाश संभूता, आकाशात वायु वायो रग्नी अग्ने हे अपह अद्भ्य पृथ्वी पृथ्वीभ्यो अन्नम अन्नात वनस्पती वनस्पतीभ्यो प्रजाहा. या ब्रह्मदेवाच्या मनाने जेव्हा उत्पन्न सृष्टी निर्माण करण्याची जेव्हा वेळ आलेली तेव्हा पहिल्यांदा काय उत्पन्न झालं असेल तर आकाश उत्पन्न झाले. तस्मात एतस्माद वा आकाश संभूता, आकाशापासून नंतर वायू उत्पन्न झालेलं आहे, वायू नंतर अग्नी उत्पन्न झालेले आणि अग्नी उत्पन्न अग्नीनंतर जल उत्पन्न झालेले आणि जलानंतर पृथ्वी उत्पन्न झालेली, पंच महाभूत उत्पन्न झालेली. आता या पंचमहाभूतांना धारण करणारे गुण, म्हणून जेव्हा आकाश उत्पन्न झालं त्या आकाशाबरोबर एक गुण उत्पन्न झाला ज्याचा नाव आहे शब्द. मी बोललेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचतो याचं कारण मधला आकाश आहे. आकाशाशिवाय शब्द आपल्या समोरून पोहोचू शकणार नाही. नंतर दुसरं पंचमहाभूतांच्या पैकी दुसरं भूत जे उत्पन्न झालेलं आहे ते वायू उत्पन्न झालेले आहे आणि वायूचे दोन गुण उत्पन्न झालेले, एक शब्द आणि दुसरा स्पर्श. वायूमध्ये शब्द सुद्धा आहे आणि वायूमध्ये स्पर्श सुद्धा आहे. तिसरं भूत उत्पन्न झाले म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये तीन गुण उत्पन्न झालेले, शब्द स्पर्श आणि रूप. नंतर चौथं भूत उत्पन्न झाल्यामध्ये जल आपहा पाणी, त्याच्यामध्ये चौथं गुण उत्पन्न झाला म्हणजे रस. आणि पाचवं भूत उत्पन्न झालं म्हणजे ही पृथ्वी आणि तिचा गुण म्हणजे गंध. या पंचमहाभूतांना धारण करणारे पंच गुण या ठिकाणी उत्पन्न झालेले. आकाशामध्ये एक गुण आहे, वायूमध्ये दोन गुण आहेत, तेजामध्ये तीन गुण आहेत, पाण्यामध्ये चार गुण आणि पंचमहाभूतांनी उत्पन्न झालेली ही पृथ्वी. या प्रत्येक अंश या पृथ्वीमध्ये प्रत्येकाचा अंश आहे म्हणून पाच गुण या पृथ्वीमध्ये उत्पन्न झालेले. गंधगुण हा पृथ्वीचा आहे, पाण्यामध्ये अभासर शुक्लांजली हा गुण आहे,

पुरुषाचा जोडा या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे, एक मनु आणि दुसरी शतरूपा, स्त्री रूपाने शतरूपा या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे. यांच्या पोटी तीन मुली उत्पन्न झालेले, मनु आणि शतरूपाच्या पुढी एक आकुती, देवहूती आणि प्रसूती, आणि दोन उत्पन्न मुलं उत्पन्न झालेली आहेत, ज्याचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव प्रियव्रत. या प्रियव्रताच्या पुढे ऋषवती उत्पन्न झालेली आहे, नाभी उत्पन्न झालेलं आहे, आणि या ऋषभद्रेंच्या पुटी भरत राजा उत्पन्न झालेला आहे, ज्या भरत राजाच्यामुळे या पृथ्वीला भारत असं नाव पडलेलं आहे. अत्यंत ज्ञानामध्ये रममान असणारे भारतीय, भा म्हणजे ज्ञान आणि र म्हणजे रथ, रममान असणारे म्हणून भारतीय आपण. भारतीयांची भूमी कशी, भोगामध्ये रममान नाही नसून ती ज्ञानामध्ये रममान होणारी, म्हणून आपण सगळे भारतीय. ब्रह्मदेवानी विचार केला की बाबा संपूर्ण प्राणीमात्रांची उत्पत्ती झालेली, पंच महाभूतांची उत्पत्ती झालेली, तेव्हा व्यासांच्या मुखातून ही पुराण जेव्हा बाहेर पडली तेव्हा लोमहर्षण महर्षींचा पुत्र ज्याचं नाव उग्रश्रवा, त्या उग्रश्रवाला या लोमहर्षण ऋषींनी सांगितलं की बाबा या पुराणाचा तुम्ही विस्तार करा. या उग्रश्रवाने पिताजींना विचारलं, बाबांना विचारलं की बाबा ही पुराण आता कुठे जाऊन सांगायचंय आणि कुणाकडून ऐकायचंय, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे अत्यंत तेजस्वी असणारे जे चक्र तुझ्यासमोर फिरतंय त्या चक्राची गती ज्या ठिकाणी शांत होईल, ते चक्र ज्या ठिकाणी स्तंभित होईल थांबेल त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऋषी मंडळी त्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी पुराणांचे श्रवण कर. हे चक्र पुढे घरघर फिरत चाललेलं आहे आणि हा उग्रश्रवा त्या चक्राच्या मागोमाग जात आहे. त्या चक्राची गती जर कुठे शांत झाली असेल तर अयोध्येजवळ जे नैमिषारण्य आहे त्या नैमिषारण्यामध्ये या चक्राची गती कुंठित झाली, आणि या नैमिषारण्यामध्ये 18,000 ऋषीमुनी त्यांनी त्या ठिकाणी विद्यमान आहेत, आणि सूत शौनकादिकांना सांगतायत, आणि तीच कथा हरिद्वारला पुलस्ती ऋषी भीष्माचार्यांना सांगतात. भीष्माचार्य ज्या ठिकाणी शरपंजीर पडलेले आहेत त्या भीष्माचार्यांना हे पुलस्ती महर्षी त्या ठिकाणी सांगतात. व्यास महर्षींनी अनेक प्रकारे 18 पुराणांची निर्मिती केलेली आहे, जेव्हा 17 पुराणांची निर्मिती करून सुद्धा या व्यास महर्षींच्या मनात अत्यंत खेद आहे, दुःख आहे, अजून आपलं कार्य कुठेतरी अपूर्ण आहे. म्हणून या व्यासमहर्षींनी जर काही काय केलं असेल, 18वा पुराण म्हणजे भागवताची निर्मिती केलेली आहे, ज्या भागवताच्या निर्मितीमध्ये भगवंताच्या अनेक लीलांचं वर्णन आहे, तेव्हा या व्यासमहर्षींनी अनेक या पद्मपुराणामध्ये 5 खंडांचं वर्णन केलेलं आहे. पहिला खंड म्हणजे सृष्टीखंड, दुसरा भूमिखंड, तिसरा पातालखंड, चौथा स्वर्गखंड आणि पाचवा उत्तरखंड. अनेक प्रकारच्या, पहिल्यांदा लक्ष्मीच्या प्रादुर्भावाची कथा सांगितलेली, पुढे दक्ष यज्ञाची कथा सांगितलेली, आता पुढे पुष्कर तीर्थ महात्म्याचं वर्णन करतात. भगवान पुलस्त्यांनी वेदव्यासांची स्तुती केलेली, कारण या संपूर्ण पृथ्वीतलावरती जे काही ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले, म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले, कारण सर्व पुराणांची रचना वेदाचे 4 भाग, कारण वेद हे एका राशीचे होते पहिल्यांदा, म्हणून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांचं नाव व्यास पडलेलं आहे. त्यांना बादरायण सुद्धा म्हणतात, बादरायण म्हणजे ज्यांनी बद्री फळ म्हणजे बोराची फळं खाऊन ज्यांनी उपासना केलेली, ज्यांनी तपश्चर्या केलेली, म्हणून त्यांना बादरायण सुद्धा नाव पडलं. वेदव्यासानी पहिल्यांदा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही जे काही चतुर्विध पुरुषार्थ आहेत त्यामध्ये धर्माचे व्याख्यान करताना धर्म हा अनेक प्रकारचा सांगितलेला आहे. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ निर्माण केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये स्त्री धर्म काय, पतिधर्म काय, राजाचा धर्म काय, प्रजेचा धर्म काय, अनेक प्रकारचे व्याख्यान त्या महाभारत ग्रंथामध्ये केलेले, म्हणून महाभारताला 5वा वेद म्हणलेला आहे. भारतम पंचमो वेदः, तेव्हा धर्म, धर्म म्हणजे काय, मीमांसकारांनी धर्माची व्याख्या करताना म्हणलेले, यतः अभ्युदय निःश्रेयस सिद्धिस्स धर्मः, ज्यांनी ऐहिक कल्याण आणि पारलौकिक उन्नती ज्यांनी प्राप्त होती तो धर्म. दुसरा पुरुषार्थ सांगितलेला आहे.

0: अर्थ। अर्थ हा कसा प्राप्त करायचा आहे, तर धर्मानुसार अर्थ प्राप्त करायचा आहे, धर्मानी अर्थ प्राप्त करायचा आहे। आणि त्या अर्थाच्या द्वारे काय करायचं असेल तर कामनेची परिपूर्णता करायची, म्हणून तिसरा पुरुषार्थ हा काम सांगितलेला आहे। धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या मध्ये या दोन पुरुषांना बांधून ठेवलेले आहे। धर्मानी अर्थ कमवायचा आहे आणि कामनेनी मोक्ष मिळवायचं आहे। कामना सुद्धा कशाची करायची, तर मोक्षाची कामना करायची। तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता काय केलं पाहिजे, तर मोक्ष म्हणजे काय, मोह म्हणजे मोह आणि क्षय म्हणजे क्षयः, मोहस्य क्षयः मोक्षः। ज्यांच्या अंतःकरणातून मोह निघून गेलेला आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो। म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। धर्मानी अर्थ कमवायचा आहे आणि तो धर्मानी अर्थ केलेला, धर्मानी प्राप्त केलेला जो अर्थ आहे त्याचाच पुन्हा वेळ धर्मामध्ये करायचा आहे, तो कामनेमध्ये करता करायचा नाहीये। कारण अन्यायेन उपार्जितं द्रव्यं दश वर्षाणि तिष्ठति प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति। धर्मानी न्याय मार्गाने मिळवलेला पैसा हा सुख देणार आहे, अन्यायाने मिळवलेला पैसा हा काही कालपर्यंत सुख देतो। अन्यायेन उपार्जितम म्हणजे प्राप्त केलेलं धन हे 11 वर्ष, अन्यायेन उपार्जितम द्रव्यम दश वर्षाणि तिष्ठति 10 वर्ष मनुष्याला सुख देत, पण जेव्हा 11 वर्ष प्राप्त होत तेव्हा न्याय मार्गाने मिळवलेल्या धनाला सुद्धा ते घेऊन जात। प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति, ते संपूर्ण मुळासकट नाश करून टाकतं। म्हणून अर्थ सुद्धा धर्म मार्गाने मिळवलेला पाहिजे आणि जो अर्थ प्राप्त होतो त्याचा वेळ सुद्धा धर्मकार्यामध्ये खर्च झाला पाहिजे। धर्मानी अपवर्ग म्हणजे मोक्ष प्राप्त होणार आहे। म्हणून काम आणि अर्थ हे धर्म आणि मोक्षाच्या मध्ये बांधलेले आहे। तेव्हा धर्माचं व्याख्यान सुद्धा त्या ठिकाणी पुनस्ती महर्षी भीष्माचार्यांना सांगतात। तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्ती महर्षींना सांगितलं की महाराज तुम्ही पुष्कर क्षेत्राबद्दल सांगणार होता, कारण पुष्कर कसं आहे, तीर्थ गुरु म्हणलेले आणि तीर्थराज म्हणजे प्रयागराज, त्याला तीर्थांचा राजा म्हणलेले आणि हा स्वतः तीर्थ गुरु आहे। अत्यंत उच्च स्थान, गुरूंचं स्थान अत्यंत उच्च स्थान आहे, कारण गुरु हे कसे भुकारस्पंधकारस्यात्वर्तक। गुरु शब्दामध्ये पहिल्या अक्षराने पहिल्यांदा गुरु जर काय करत असेल, जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो अज्ञानरूपी अंधकार घालून त्याला ज्ञानरूपी जे ज्ञानामृत देतात ते गुरु। म्हणून या तीर्थाचं व्याख्यान करताना तार येती ती तीर्थम, तीर्थ त्याला म्हणतात जे मनुष्याला तारत। म्हणून जेव्हा आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने राहायला पाहिजे। तीर्थामध्ये कशासाठी जायचे, भगवंताचं वास्तव्य आहेच, पण मनुष्य जातो की बाबा माझं जे काय जाणून बुजून अजाणतेपणाने माझ्या हातून जे काही पाप घडलं असेल ते पाप नष्ट व्हावं या हेतूने मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो, गंगेमध्ये स्नान करतो। जेव्हा मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे, कारण अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, अन्य क्षेत्रामध्ये ज्या दुसऱ्या गावामध्ये जे काही केलेलं पाप आहे ते पुण्यक्षेत्रामध्ये नष्ट होतं, तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट होतं, पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप हे वज्रले फून राहतं, ते कधीही मनुष्याचा पिच्छा सोडत नाही। अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती, ते वज्रलीप होऊन राहत, त्या पापाची कधीही निष्कृती नाही, त्या पापाचं कधीही क्षालन नाही। म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे। ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेली, संपूर्ण पृथ्वीची सृष्टीची निर्मिती झालेली, आता आपण या पृथ्वी तलावरती एक यज्ञ आरंभ करायला पाहिजे, म्हणून हे ब्रह्मदेव हा यज्ञ कुठं करावा म्हणून पुष्पक विमानामधून निघालेले आहेत। आणि पुष्पक विमानामधून निघाल्यानंतर या ब्रह्मदेवाच्या हातातून एक कमल या पृथ्वी तलावरती पडलेले आणि हे कमळ या ठिकाणी 3 ठिकाणी पडलेले आहे। म्हणून पुष्प आणि कर यांच्या हातातून पुष्प खाली पडलेले म्हणून या क्षेत्राचं नाव पुष्कर असं झालेलं आहे. आणि हे पुष्कर क्षेत्र ब्रह्मदेवाच्या चरणरजानी पुनित झालेलं क्षेत्र आहे. हे तीन ठिकाणी पडलेले म्हणून या ठिकाणी तीन प्रकारचे सरोवर आहेत. एक ज्येष्ठ सरोवर, एक मध्यम सरोवर आणि एक कनिष्ठ सरोवर. ज्येष्ठ सरोवर ज्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवाचा वास्तव्य आहे, कनिष्ठ सरोवर म्हणजे मध्य सरोवर, मध्य पुष्कर त्या ठिकाणी स्वतः भगवान चतुर्भुज नारायण त्या ठिकाणी विराजमान आहे. आणि कनिष्ठ सरोवर ते रुद्र सरोवर आहे, स्वतः भगवान शंकर आशुतोष भगवान त्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून या ठिकाणी तीन सरोवर आहेत, ब्रह्म विष्णू आणि स्वतः भगवान शंकर हे त्रिदेव या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणची प्रत्येक कर्म ही अत्यंत दिव्य आहेत. म्हणून पुष्कर मध्ये जो येतो तो अत्यंत भाग्यवान आहे, कारण अनेक प्रकारची ऋषी मंडळी या पुष्कर तीर्थावरती आलेली आहे. ब्रह्मदेवानी विचार केला की बाबा अत्यंत पवित्र असणारं स्थान या ठिकाणी आपण यज्ञ करावा, म्हणून ब्रह्मदेव स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. ब्रह्मदेव आल्यानंतर ऋषी मंडळी आलेली आहे, अनेक प्रकार मोठा यज्ञ या ठिकाणी केलेला आहे ब्रह्मदेवानी. तेव्हा ब्रह्मदेवानी या तीर्थाला एक वरदान दिलेले आहे. तीर्थगुरु या ठिकाणी जो मनुष्य येईल, जो या तीर्थामध्ये स्नान करील, त्याचं अखंड वास्तव्य हे स्वर्गामध्ये होईल. तेव्हा दक्षिणेकडून 1 करोड ब्राह्मण मंडळी या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी आलेली आहेत. आणि या पुष्कर क्षेत्रामध्ये आल्यानंतर सगळ्यांनी जर काय केलं असेल ते या पुष्कर सरोवरामध्ये स्नान केलेले. पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्था आगच्छन्तु पवित्राणि स्नानकाली सदा मम. भगवान तीर्थराज तीर्थगुरूंची प्रार्थना केलेली आणि प्रार्थना करून सगळ्यांनी त्या ठिकाणी स्नान केलेले आणि हजारो वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. या तीर्थाला वरदान मिळालेलं होतं तेव्हा ही सगळी ऋषी मंडळ ब्राह्मण मंडळी ही स्वर्गाला गेलेली. आणि स्वर्गाला गेल्यानंतर तेव्हा इंद्रचंद्र देवता पुन्हा ब्रह्मदेवाजवळ आलेले आहेत. अहो महाराज तुम्ही असं काही वरदान देऊ नका म्हणे, कारण असं जर वरदान दिलं तर सगळीच माणसं या पृथ्वी तलावरती जेवढी काही माणसं आहेत, जेवढी काही प्रजा आहे ती सगळी स्वर्गाला जाईल आणि नरकामध्ये कोणी जाणारच नाही. तेव्हा ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी या इंद्रचंद्राधिकांना सांगितलं व काही काळजी करू नका, आजपासून हे तीर्थ अंतरिक्षामध्ये विराजमान होईल. म्हणून हे तीर्थ तेव्हापासून या तीर्थाचा वास अंतरिक्षामध्ये व्हायला लागलेला आहे, कारण याच्यामध्ये साधू महात्मे तरुण जायला लागलेले, संन्यासी तरुण झालेले, पापी तरुण जायला लागले, संतापी तरुण झाले, सगळे तरुण जायला लागलेले. आणि सगळ्यांचा वास्तव्य जर कुठे व्हायला लागलेले तर स्वर्गामध्ये व्हायला लागलेले. तेव्हा या इंद्राणी विचार केला की बाबा स्वर्गामध्ये जर सगळीच माणसं यायला लागली, पापी तापी संन्यासी सगळीच जर यायला लागली तर नरकामध्ये जाणार कोण. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितल्यानंतर पुन्हा ही सगळी ऋषी मंडळी ब्रह्मदेवाला शरण गेली की महाराज पुढे कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये पाप हा चरमस्थितीला जाणार आहे. प्रत्येक मनुष्य पापी होणार आहे, पण या पाप्यांच्या उद्धाराकरता सुद्धा महाराज तुम्ही या क्षेत्रावरती काहीतरी असं या तीर्थक्षेत्राला असं काही वरदान करा की ज्या मंत्राच्या द्वारे पुन्हा हे पुष्कर सरोवर पुष्कर तीर्थ अंतरिक्षातून या पृथ्वीतलावरती येईल. कारण कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे फार क्षीण आहे. सत्ययुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1 लाख वर्ष होत. पुन्हा 1 शून्य कमी झाला, त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे 1000 वर्ष राहिलं, 10000 वर्ष राहिलं. पुन्हा द्वापार युगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1000 वर्ष राहिलं आणि या कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आयुष्य आहे. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान. सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पाप त्याला लागत होत, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काही नव्हतं. पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलं लभ्यते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य 1000 वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. हे इतकं सगळं समर्थाने सांगितलं, असं करावं असं करू नये वगैरे, पण त्यांनी बहुधा बघितलं असावं समोर. इतकं सगळं सांगितलं, आवडलं का नाही लोकांना कुणाच ठाऊक. म्हणून ते पुन्हा याच्यात म्हणताय, मना वीट मानू नको बोलण्याचा. तुला हा जा सगळा मी उपदेश केला ना, त्याच्याबद्दल तू नाराज होऊ नको, कंटाळा करू नकोस. तुझ्या कल्याणासाठीच केलेला आहे. मोठी माणसं आपल्या मुलांनाही उपदेश करत असतात, त्यांना असं वाटत असतं त्यांच्या कल्याणासाठी ते करतायत, पण मुलांना असं वाटत असतं काय कटकट आहे, बसलं रे बसलं की यांचा उपदेश सुरू. आता उपदेश करायला सुद्धा एक गोष्ट लागते, ती व्यक्ती अधिकारी लागते. कुणी उपदेश करायचं? कुणी रस्त्यातल्या माणसाने एखाद्याला थांबून आपल्याला उपदेश करायला लागला, आपल्याला आवडणार नाही, आपल्याला हा कोण सांगणार? जे ज्या व्यक्तीला उपदेश करायचा, तो उपदेश करणारी व्यक्ती अधिकाराला पात्र पाहिजे. ती स्वतः अनुभवाची पाहिजे, तसं त्याचं जीवन पाहिजे, तर तो सांगेल, त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होईल, नाही तर होणार नाही आहे. त्यामुळे ते ह्या ठिकाणी म्हणत आहेत की हे जे मी सांगतो आहे त्याचा तू वीट मानू नकोस, त्याचं कारण ही सगळी शिकवण, हा उपदेश जो आहे तो तुझ्या कल्याणाचा आहे, म्हणून मी सांगतो आहे. तसं नसतं तर सांगितलं नसतं. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अधिकारी व्यक्ती असेल अगर नसेल, परंतु प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. प्रत्येकात काही ना काही गुण असतो. बालाद आपली सुभाषितम ग्राह्यम म्हटलेलं आहे. लहान मुलसुद्धा एखादं वाक्य काहीतरी बोलून जातं, अगदी अडाणी असं वाटणारंसुद्धा आपला नोकर मनुष्य असतो, कुणीतरी एखादी व्यक्ती असती की एखादं वाक्य बोलून जाते. आपण जर सावध असू तर आपल्या लक्षात येतं खरंच की असं आहे, आपल्या लक्षात आलेलं नव्हतं असं. म्हणजे अगदी उपदेश म्हणून जरी केलेला नसला तरी देखील प्रत्येकातून, प्रत्येकाच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला काही ना काही घेण्यासारखं असतं. म्हणून साधकानं ही दृष्टी ठेवावी की प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काय घेता येईल. असे गोष्ट सांगतात की एक माळीण घरी चालली होती, एकाने वाटेत थांबवलं आणि तिला म्हटलं काय फुलं हवी आहेत वगैरे, तेव्हा तिने दोन वाक्य उच्चारली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ थोडा आहे. त्याबरोबर त्या माणसाला उपरती झाली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ तर आपल्याजवळ थोडा आहे, आयुष्य थोडं राहिलं आणि जे गाठायचं आहे ते गाठलंच नाही. साधे ती दोन वाक्य माळिणीने उच्चारलेली, पण ती त्याला जागं करून गेली की कशासाठी आपण जन्माला आलो, आपल्याला काय करायचं आहे आणि या आयुष्यात काय मिळवायचं आहे. म्हणून कुणाचंही वाक्य असलं तरी त्याचा विचार करावा. एवढंच नव्हे तर निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलेलं आहे. निंदक देखील आपल्या जे दोष आहेत ते बरोबर दाखवत असतो. स्तुती पाठक असले की आपला अहंकार फुगत जातो, नसला तर येत जातो आणि असला तर फुगत जातो. त्यामुळे साधकांनी तर स्तुती पाठकापासून लांब राहावं आणि निंदक असावा, तो काही पैसे न घेता फुकटपणे आपले दोष दाखवत असतो. तर ते दोष काढायचा आपल्याला प्रयत्न करता येतो, आपल्याला अंतर्मुख होता येतं, खरंच हा दोष आहे का, आणि जर तो असेल तर आपल्याला काढायला हवा. त्याने आपणून दाखवलेला आहे तो दोष, त्यामुळे तसा प्रयत्न करायला हवा. म्हणून साधकाने अत्यंत दक्ष, सावध, समर्थांचे शब्द आहेत हे, दुश्चित असून चालत नाही, सावचित पाहिजे. प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट ही अत्यंत सावधानपणाने स्वीकारली पाहिजे आणि त्यातून आपली जी वाटचाल आहे राघवाकडे जायची ही वाटचाल कशी चांगली होईल, त्याच्यात प्रगती कशी होईल, योग्य मार्गाने होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणून ह्याच्यात सुरुवातीलाच ते थोडाला सांग मनाला वळवायला सांगतात, वीट नाही ना आला तुला, मी इतकं तुला सांगितलं, त्याचा वीट मानू नको। म्हणून मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा। तू जर या माझ्या बोलण्याकडे सगळं दुर्लक्ष केलंस तर तुला जी रामाची प्राप्ती करून घ्यायची आहे ती कशी काय होईल, कारण सांगणारी व्यक्ती अधिकारी आहे, रामाची प्राप्ती कशी करून घ्यायची ते त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते मार्ग दाखवत आहेत। तर तुला त्या मार्गाने जर चालायचं असेल तर जे सांगितलेलं आहे त्याचा वीट न मानता ते शिरोधार्य मानून त्याप्रमाणे चालायला पाहिजे। सद्गुरू सांगतात किती शिष्य ऐकतात असं विचारलं तर फार थोडे, क्वचितच एखादा शिष्य असतो की सद्गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत तो अंमलात आणतो। तो म्हणतो सांगितलं पुष्कळ वेळा असंही असतं, नाही कळलं आहे मला पण अगदी केलंच पाहिजे का, आजच केलं पाहिजे का, बघू मागणं करू, म्हणजे जरी पटलं तरी देखील कळलं तरी वळत नाही असं म्हणतात तसंही होतं। आणि सगळं त्यांनी सांगितलेलं केलंच पाहिजे असंही नाही, त्यांनी केलं असेल आपण करायला पाहिजे असं कुठं आहे, अशा काहीतरी पळवाटा काढून संत जे सांगत असतात त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्याच मार्गाने जात असतात, यांनी काय होत आहे त्यांनी काय होत आहे। पण इतक्या बारीक सारीक गोष्टी असतात की त्या जर आपल्या साधनेत उतरल्या नाहीत त्या त्या आपल्याच प्रगतीच्या आड येत असतात। संतांच्यापैकी एक असे प्रकार असतात काही संत सांगून सोडून देतात, फार मागं लागत नाहीत, करायचं तर करा नाही तर सोडून द्या। काही सद्गुरूच असे असतात मात्र की ते अगदी त्याच्या छाताडावर बसून त्याला औषध पाजणारे, करत नाही म्हणजे काय करायला पाहिजे। मग काही शिष्य असे असतात ते सद्गुरूंकडे जायचंच सोडतात की नको, गेलं की ते विचारणार ध्यानाला बसतो का, आपण तर बसत नाही, मग त्यापेक्षा जाणंच नको ना, नुकसान कुणाचं झालं, सद्गुरूंचं काय नुकसान व्हायचं आहे। परंतु केलेला उपदेश जो असतो तो उपदेश स्वीकारून त्याप्रमाणे आपण चालायचं असं करणाऱ्या व्यक्ती फार क्वचित असतात, सोयीस्करपणे आपलंच घोडं पुढं दामटत असतात। सद्गुरूंनाही ते कळतं कळत नाही असं नाही, ते सोडून देतात कारण सांगून सांगून तरी काय, एकदा सांगितलं दोनदा सांगितलं नाही पळत, मग चालू द्यायचं त्याप्रमाणे। एखादाच कुणीतरी हजारो शिष्यात एखादाच कुणी सत्शिष्य जर भेटला तर त्याला ते धरतात पुढं नेण्यासाठी, पण असा देखील फार क्वचित सापडतो। म्हणून इथं ते म्हणत आहेत मन बोलण्याचा जर वीट मानला तर राम जोडेल कैसा, राम कसा काय जोडला जाणार। सुखाची घडी लोटता सुख आहे, आत्ताची क्षणीची या क्षणात बघा सुखाची घडी आहे, आनंदात बसलेलो आहे, काही कमी नाही आहे, सगळं छान आहे, शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनाजोगा चालल्या आहेत, आनंदात आहे। पण लक्षात घेतलंस का की सुखाची घडी केव्हा जाईल आणि दुःख केव्हा येईल सांगता येत आहे, किंबहुना सुखाउपरी दुःख आणि दुःखाउपरी सुख हे रहाटगाडगं चालू आहे। चांगले क्षण आले की आपलं पुण्य संपलं आहे असं समजावं, संपत चाललं, बँकेचा बॅलन्स कमी होत चालला, त्यावेळेला जर आपण पुन्हा बँक बॅलन्स भरला नाही, हरिस्मरण केलं नाही, भगवंताची भक्ती केली नाही तर मग खडखडाट, तसं नाही। सुखाची घडी लोटता म्हणजे ती घडी आहे तोपर्यंत आपल्याला सुख आहे, पण पुढे पुढे सर्व जाईल काही न राहे, सर्व गोष्टी जाणारे आहेत। ज्या ज्या गोष्टी आपण जीवनात मिळवत असतो, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, ऐश्वर पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मान पाहिजे, लोकात नाव झालं पाहिजे, त्याच्या पाठीमागं धावतो आहे, माणसं मिळवलेली आहेत पुष्कळ, आमच्या पाठीमागं माणसं आहेत, केव्हा जातील कोण

विषय वासनेमध्ये गुंतू नको, माया ममत्वात सापडू नको. सगळी कर्तव्य उत्तम प्रकाराने कर, पण त्या सगळं कर्तव्याचा मोहरा मला भगवंत मिळवायचा आहे, मला त्याची प्राप्ती हवी आहे, इकडं सारखं लक्ष पाहिजे. जे ऐकशील, बोलशील, कायशील, काही जे करतील त्या सगळ्यामध्ये एका रामालाच पहा. प्रत्येक व्यक्तीशी बोलताना चालताना देखील त्या व्यक्तीमध्ये एकच राम भरलेला आहे. अणु माझी राम, रेणू माझी राम, सगळीकडे एकच राम भरलेला आहे. असा बोट ठेवून तू प्रत्येकाशी वर्तन कर, म्हणजेच तुला राम, सगुण आणि निर्गुण दोन्हीची प्राप्ती होईल. सगुणाची प्राप्ती, ह्याचा अर्थ सगुणाची उपासना आपण करू शकतो, त्याची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि निर्गुणाची प्राप्ती, ह्याचा अर्थ एकरूपता जी साधायची आहे ती त्या निर्गुणाशी आपल्याला एकरूप होऊन जात आहे, की मुळात जे आपलं स्वरूप होतं त्या स्वरूपाला आपल्याला मिळून जायचं आहे. त्यामुळे सगुणाची उपासना आणि निर्गुणाची उपासना, ही दोन्ही उपासना करायची आहे. कारण ह्या बाकीच्या गोष्टी देहांती तुला कोण सोडू पाहतो, असं जे त्यांनी मगाशी म्हटलं ते एकदा कटकाने येऊन गेलं आहे, तसं देहांती एकच फक्त राम तुला सोडवणार आहे. म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे, हे सगळं जाईल, पण जो राहील तो एकच शाश्वत राम, आत्माराम. तेव्हा त्याला तू धरून ठेव, असं पुन्हा पुन्हा तळमळून कळवळून संत सांगतायत. म्हणून याच्यामध्ये म्हटलं आहे, मना बीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैंचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तिसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिकावनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील, त्यात खूप कष्ट आहे। तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे। आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ.

वा देवीचा उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये, ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयम् गणपतिम् पीठत्रयम् भैरवम् सिद्धाढ्यम् बटुकत्रयम् पदयुगम् द्युतिक्रमम् मंडलम् वैराटाष्टचतुष्टयम् च नक्कम् वैरावली पंचकम् श्रीमन्मालिनी मंत्रराज सहितम् वंदे गुरोर मंडलम् इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षेम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा। ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमा

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। मुंगी पैठणला राहणारी विठाबाई या नावाची वारकरी स्त्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आली। तेव्हा महाराज राजवाड्यात मुक्कामाला होते। स्त्री असल्यामुळे तिला रोज राजवाड्यात स्वामींच्या दर्शनाला जायला मिळायचं। परंतु गणपतराव जोशी, बाळाप्पा, चोळाप्पा यांच्यासारख्या अनेक पुरुष भक्तांना मात्र स्वामींचं नित्य दर्शन घडत नसे। कारण स्वामी राजवाड्यात असताना स्वामी दर्शनासाठी स्त्रियांनाच प्रवेश मिळायचा। आषाढी एकादशी 4 दिवसांवर आली होती। विठाबाईला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायची ओढ लागली होती। ती गणपतराव आणि बाळाप्पा यांना सांगू लागली की 2 दिवस विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येते। तेव्हा बाळाप्पाने विचार केला की नाहीतरी स्वामींचं दर्शन होतच नाही तर विठाबाई बरोबर पंढरपूरला जाऊन यायला काय हरकत आहे। बाळाप्पा विठाबाईला म्हणाला, विठाबाई, मी गणपतराव, चोळाप्पा असे तिघे तुझ्याबरोबर येतो, उद्या सकाळी निघू। सकाळी विठाबाई स्वामींच्या दर्शनाला गेली आणि तिने स्वामींना नमस्कार केला। स्वामी अंतर्ज्ञानी होते। त्यांना विठाबाई पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला निघाली आहे आणि सोबत आपले भक्त सुद्धा आहेत हे कळलं। स्वामी विठाबाईला म्हणाले, विठे, विठ्ठलाला मिठी मारायला निघालीस की काय? आपण काहीही सांगायच्या अगोदरच महाराजांना कसं कळलं ह्याचं विठाबाईला आश्चर्य वाटलं। प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रकट झालेले आहेत, तर मग पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पाषाणमूर्तीचं दर्शन कशाला घ्यायचं हा विचार विठाबाईच्या मनात आला आणि विठाबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। आपण एकटेच जात नाही तर बरोबर स्वामींचे सेवेकरी सुद्धा येणार, हे योग्य नाही हे तिच्या लक्षात आलं। विठाबाई स्वामींच्या चरणांशी अक्षरशः कोसळली। आपल्या पश्चात्तापदग्ध अश्रूंनी तिने स्वामींचे चरण धुतले। म्हणाली, स्वामी, आपण चालते बोलते प्रत्यक्ष परमेश्वर, मला नित्य दर्शन देता, तुम्हीच तर श्री विठ्ठल आहात, मी आता कशाला पंढरपूरला जाऊ। आणि तिने मान वर केली तेव्हा स्वामींनी विठाबाईला विठ्ठल रूपात दर्शन दिलं। विठाबाई भारावून गेली। तिला एवढा आनंद झाला की ती स्वामींना म्हणाली, मी आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगतो की संत सज्जनांचा सहवास मिळणं, त्यांचं अमृत भारलं मधुर बोलणं कानांना ऐकायला मिळणं, त्यांचं नित्य दर्शन लाभणं, ह्यासाठी आपल्यापाशी पूर्वपुण्याई लागते। प्राक्तनात संत सहवास लिहिलेला असावा लागतो। एक लक्षात घ्या की संत सहवास म्हणजे सतत आणि सततच पाझरत राहणारं पौर्णिमेचं शीतल चांदणं असतं। ह्या चांदण्यात फार थोड्या भाग्यवंतांना न्हायला मिळतं। नामदेव महाराजांचा संदेश कायमसाठी लक्षात ठेवा की फक्त संतांच्याच सहवासात राहायचं। वासने विरहित होवोनी एकवट, असावे निकट संत संगे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 7 ऑगस्ट. रूपाची ओळख नामानेच होते. नुसत्या शास्त्रपठाणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचं परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधनं असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसतं कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जातं, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतं. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचं प्रेम असेलच असं सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझं मतच तेवढं खरं असं तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो, म्हणजे जगत मिथ्या आहे असं तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असलं पाहिजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचं विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधलं सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेलं हे भगवंताचं रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचं नाम देणं जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचं नाम दिलं नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचं देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरं काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचं नाव निराळ. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगात आढळणारी सर्व रूपं भगवंताचीच आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्यांचं नाव टिकून राहतं. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असतं, म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय. आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलंच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणं हाच परमार्थ होय. भगवंताची रूपं जिथून येतात तिथे नामाचं वास्तव्य आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीत रचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझे राजस योग मुद्रा पूर्ण वैराग्य जाते

0: कवि वाल्मीका सारिका मान्यता नमस्कार माता सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय देवर्षि नारद भगवान की जय।
1: चांगल्याच्या संगतीत वाईट आणि चांगलं का होऊ नये, चांगल्याने वाईट का व्हावं, सतत दुसंगाचा त्याग। और केव्हा बुद्धी फिरेल, तो मनुष्य केव्हा बुद्धिभेद करेल काही सांगता येत नाही। फार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नसावं। बुद्धांचा जो शिष्य होता आनंद, तिलोत्तमा म्हणून नर्तकी होती, तिने आनंदाला चतुर्मासाला बोलावलं। बौद्ध भिक्षू कुठेतरी चातुर्मासाला जायचे, म्हणजे तू माझ्याकडे चातुर्मास कर, मी तुझी सगळी व्यवस्था करते। त्याने बुद्धाने विचारलं, बुद्ध म्हटले योग्य समय तुला मी सांगेन, सध्या काही जाऊ नकोस। आणि मग 7-8 वर्ष निघून गेल्यावर बुद्ध आनंदाला म्हणाले की आता तू तिरोत्तमाकडे चातुर्मासाला द्यायला हरकत नाही, कारण मला आता खात्री आहे तू जर तिच्याकडे चातुर्मासाला गेला तर ती संन्याशिणी होईल, तुला काही होणार नाही, तू आता स्पॉइल होणार नाही, मला खात्री झाली। पण त्यावेळेस तू अपरिपक्व होतात, कच्चा होतात, मला जरा काळजी होती की तिच्या संगतीत तू एखाद बिघडशील, वाद जाशील। दुसंग तेवढ्यासाठी सर्वथैव त्याज्य म्हटलेलं आहे, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो, नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग। प्रेमभावाचा अभाव त्यामुळे निर्माण होतो, आपली सगळी धडपड काय चालली आहे, परमप्रेम निर्माण होणं, परमेश्वरावरली श्रद्धा वाढणं, परमेश्वरावरली भक्ती वाढणं। पण वाईट माणसाच्या संगतीत जर राहिलो तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींना अडथळा निर्माण होईल, अश्रद्धा वाढेल, तर्क वाढेल। म्हणून तमोगुणी, रजोगुणी, नास्तिक या सगळ्या प्रकारच्या लोकांचा संघ टाळला पाहिजे। त्यामुळे इतकी आपली तयारी असली पाहिजे की आम्ही त्यांना आमच्या याच्यात आणू, पण आम्ही त्यांच्या आरी जाणार नाही, त्याला आम्ही बदलू। तसं बुद्धाने त्या अंगुली मालला बदलवलं आणि त्याला साधू संन्याशी केलं। रामकृष्ण परमहंसांनी त्या गिरीश बाबूंना बदललं आणि त्याला संन्याशी केलं। इतकी आपली आपल्या निर्धार इतक्या साधनेबद्दल, आपल्या परमार्थ पथाबद्दल निर्धार असला पाहिजे, दृढ भावना असली पाहिजे। दुसंग सर्वथैव त्याज्या याचा आणखी एक अर्थ लावला जातो नाथाने, दुसंग याचा अर्थ स्त्रियांचा संघ असं म्हटले। चांगले चांगले साधक हे स्त्रियांशी खूप सहवास आला, स्त्रियांचा एकांत लाभला, या सगळ्यामुळे घसरण्याची शक्यता असते। म्हणून नाथाने दुसंग सर्वथा दैव त्याज्या याचा अर्थ स्त्रियांचा संघ टाळला पाहिजे। संत जेव्हा नुसता स्त्री शब्द वापरतात तेव्हा परस्त्री हा अर्थ गृहित धरायचा, आता त्याचा एक वेगळा प्रश्न निर्माण होईल। स्त्रीचा सहवास टाळा याचा अर्थ परस्त्रीचा सहवास टाळा, स्त्रीचा मोह टाळा याचा अर्थ परस्त्रीचा मोह टाळा, तो एक दुसंग आहे। दुसंगाचा रजनीशांनी अर्थ लावलेला आहे की दुसंग याचा अर्थ मन, दुसंग सर्वथैव त्याज्या याचा अर्थ मनाचा पूर्णपणे त्याग करा। मनाने वागत राहू नका, मनोमार्गे गेला तो येथे मुकला। माझ्या मनाने मी साधना केली, माझ्या मनाने काहीतरी केलं, माझ्या मनाने निर्णय घेतला, त्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते। साधना सुद्धा मनाने करायची नसते, सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाने करायची असते। प्रत्येक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक असतात, संगीत शिकायचं असेल तर संगीताचे मार्गदर्शक असतात। तुम्ही डेंटिस्ट जरी झाला असलात तरी 2-2.5 वर्ष कुठेतरी डॉक्टरच्या आधारे काम करावं लागतं, तेव्हा तुम्ही स्वतंत्र प्रॅक्टिस करू शकता। अप्रेंटिसशिप करायला लागते, एका इंजिनियरला दुसऱ्या इंजिनियरच्या हाताखाली काम करावं लागतं, एका ऍडव्होकेटला दुसऱ्या सिनियर ऍडव्होकेटच्या हाताखाली काही दिवस काम करावं लागतं। तसं या ठिकाणी चांगल्या सत्पुरुषांच्या सहवासात राहत असताना त्यांच्याकडून साधनेची घडी बसून घ्यायची आहे, मनाने काहीतरी करत राहायचं नाही आहे. मन साधकाला त्याच्या ध्येयापासून दूर नेत राहत. म्हणून दुस्संगाचा त्या यथार्थ मनाचा त्या. कारण पुढची सूत्र आहेत 44वं सूत्र जे आहे त्यात काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश हे सगळे जे आघाडी दिलेली आहे घसरगुंडीचे ते सगळे मनाचे धर्म आहेत. म्हणून औषध म्हणणं पुढची सूत्र जर लक्षात घेतली तर दुस्संग याचा अर्थ मन आहे. मनामुळे मनुष्य वाद जातो. मनैव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो. पण बरेच जण मनाचा वापर कसरी करतात, बंधन वाढवण्यासाठीच करतात. मनाचा मुक्तीसाठी वापर करणारे लोक पुन्हा मनुष्याना संश्रेषित असतात, दुर्मिळ असतात. मन जर बुद्धीशी एकनिष्ठ असेल आणि बुद्धी जर आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ असेल तर ते मन मुक्तीला कारणीभूत ठरत. मन जर इंद्रियांशी एकरूप असेल तर, मन जर इंद्रियांशी एकनिष्ठ असेल तर ते मन इंद्रियांना अनुकूल असेच निर्णय घेत राहतं. मग ते बुद्धीलाही दुमानत नाही आणि आत्म्यालाही दुमानत नाही, उलट ते बुद्धीवरती प्रेशर आणतात. आणि बुद्धी जर भ्रष्ट झालेली असेल तर ती मग मनाशी संगनमत करते. कारखान्यातल्या एखाद्या मॅनेजरने युनियन लीडरशी संगनमत करावं आणि मॅनेजमेंटला अडचणीत आणावं तसं बुद्धी त्या मनाशी ग्रुप होते आणि आत्म्याला अडचणीत आणते. शेवटी तो रथ कुठे जाणार, कुठल्या तरी खड्ड्यामध्ये जाऊन कोसळणार. म्हणून मन जिंकता आलं म्हणजे मन हीच माया आहे. समर्थाने आत्मारामात म्हटलंय मन हीच माया आहे. दुसंग सर्वत त्याज्या, याचा अर्थ मायेचा त्याग करा, मनाचा त्याग करा. मनच काल्पनिक शत्रू निर्माण करत, काल्पनिक मित्र निर्माण करत. मन कल्पनाच करीत राहत. मना कल्पना कल्पिता कल्प कोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही तया जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. रामाची प्रीती प्राप्त करून घ्यायची असेल तर मनांचा हा कामनांचा सगळा जो खेळ आहे तो खेळ थांबवावा लागेल. मनाचा मेकॅनिझम पाहावा लागेल की मन कसं ट्विस्ट होत आहे, मन कसं उड्या मारत आहे, मन कसं इकडून तिकडे जात आहे, मन कसे विषयांच्या पाठीमागे धावत आहे. भासमान सुख मृगज याच्या पाठीमागे धावायला मन प्रवृत्त करत. म्हणून स्वतःच्या मनाने नाही, कोणाशी तरी सख्य साधायचं, कुठल्या तरी सत्पुरुषांचं मार्गदर्शन घ्यायचं. मन जर रजोगुणी आणि तमोगुणी असेल तर ते कोणाची संगत शोधेल. समानशील व्यसनशी सख्यम, एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याशी मैत्री करेल, पण एक दरोडे दुसऱ्या दरोड्याशी मैत्री करेल, एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याशी मैत्री करेल, एक जुगारी दुसऱ्या जुगाऱ्याशी मैत्री करेल. मनाचा संघ सोडून द्या, मायेचा संघ सोडून द्या आणि संतांचा संघ जो आहे तो दृढ धरा. म्हणून समर्थांचा जयाची संघे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनही लागे, तय संगतीची जनी कोण गोडी, जय संगतीने मती राम सोडी. ज्या लोकांच्या सहवासात आपण ईश्वरापासून दूर जाऊ अशा लोकांचा सहवास टाळा. ज्या लोकांच्या सहवासात आपली ईश्वराबद्दलची भक्ती वाढेल, प्रेम वाढेल, आकर्षण वाढेल, उपासना वाढीस लागेल अशा लोकांच्या सहवासात राहा. काल जे सांगितलं संगम शरणम गच्छामि, साधकाचे संघ असले पाहिजे. इथं दुबईत तो साधकांचा संघ आहे. कारण ते साधक जर सतत एकत्रित येत राहिले तर त्यांची कशाबद्दलची चर्चा निघणार? आपल्या गुरुबद्दल निघेल, ग्रंथांबद्दल निघेल, ज्ञानेश्वरी बद्दल निघेल, दासबुधाबद्दल निघेल, यापेक्षा वेगळे विषय काय निघणार? अगदी सिनेमाचा विषय असला तर तो प्रकाश बाबा आमच्यासारखा चांगला सिनेमा असेल, लोकमान्य टिळकांसारखा चांगला सिनेमा असेल, पीके नसेल, कुठल्या तरी चांगल्या सात्विक चित्रपटाच्या वातावरणामध्ये आपण असू की त्यातनं सुद्धा आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल की सेवा हाच कसा धर्म आहे, सेवेच्या द्वारे मनुष्य परमेश्वरापर्यंत कसा पोहोचू शकेल, त्याचं एक वेगळं दिग्दर्शन आपल्याला त्यातनं प्राप्त होईल. म्हणून संघ जो आहे तो चांगल्यांचा ठेवावा. कारण संगतीमध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन आहे. इन्फेक्शनची सर्वात जास्त ताकद संगतीमध्ये शिवाजीराव भोसले विनोदाने सांगायचे की जो मनुष्य सिगरेट पिणारा आहे त्याच्या शर्टला सुद्धा सिगरेटचा वास असतो. मनुष्य खिशात पाकिट ठेवलं की लगेच त्या पाकिटाच्या सत्संगानं त्या खिशाला सुद्धा तो वास प्राप्त झाला. पण जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलो तर त्या चांगल्या माणसाचा सुगंध सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. म्हणून मनासंगा सर्व संघाची जोडी, मनासंगा मोक्ष तात्काळ जोडी, मनासंगा साधका शीघ्र सोडी, मोक्ष तत्काळ, सुटका शीघ्र, पण केव्हा? त्या दर्जाचा संघ असेल तर. गोंधळकर महाराज उदाहरण द्यायचे, हातात जर म्हणले काठी असली तर कुठेतरी आपटत जा, हातात जपाची माळ असली तर जप करत जा. कोणाची संगत आहे? काठीची का माळेची? काठीची संगत असली त्याचे परिणाम तेच होणार आहेत. मग हातात जर माळ असेल तर आपोआप आपण प्रवासात माळ काढू आणि लगेच जपाला

स्मृतींचा होत से भ्रंश सद्बुद्धीचा होत नाश हेच काय विनाश सर्वस्वाचा उडवतो। म्हणजे षडविकार ही मनाची फौज आहे। या षडविकारांच्या मदतीनं मन त्या जीवात्म्याचा पूर्णपणे नाश घडवून आणत। पण तो जीवात्मा जर भगवंताच्या अनुसंधानात असेल तर नवे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही। ही जी अधपतन परंपरा, आपलं मागे बोलणं झालं होतं की नारद भक्ती सूत्रावरती भगवद्गीतेची छाप आहे, ही सगळ्या अधपतन पतनाची परंपरा दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय। ध्यायतो विषयान पुंसान

क्रोधात् भवति सम्मोहा, सम्मोहात् स्मृति विभ्रमा, स्मृति भ्रंशात् बुद्धिनाशा, बुद्धिनाशात् प्रणश्यति। बरोबर तो सगळा क्रम नारदांनी आपल्या भक्तीत घेतलेला आहे। आणि मग एकदा बुद्धिनाश झाला की त्या माणसाला दुर्गती प्राप्त होते, आणि दुर्गती प्राप्त होते याचा अर्थ पुढच्या जन्मी तो कुठे फेकला जाईल काही सांगता येत नाही। लॉटरी सारखं आहे, जसं 10,000 लोकांना इंटरव्ह्यूला बोलवावं आणि त्यातल्या 22 लोकांना सिलेक्ट करावं, तसं मनुष्य जन्म आहे। इतके जीवात्मे नवीन शरीर प्राप्त व्हावं यासाठी धडपडत असतात, त्यात माणसांची वेकन्सी सर्वात कमी असते। जे सात्विक असतात ते वेकन्सी अडवून टाकतात, जसे चांगले मार्कले मेरिटवाले असतात ते बरोबर ते सीट अडवून टाकतात, मग बाकीचे जे आहेत त्यांना जिथे मिळेल तिथं जावं लागतं। तिकडे नाही ऍडमिशन मिळाले तिकडे नाही मिळाली चला इकडं, जे टॉपर असतात ते रुपाबाद जिथं जायचं तिथं जातात। तसे तर होतं, म्हणून माऊलींनी या सगळ्या दुर्गतीचं, या सगळ्या अधपतन परंपरेच 7व्या अध्यायात ज्ञानेश्वरीत रूपकाद्वारे फार सुंदर वर्णन केलेलं आहे। ते इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, तेथे द्वेषेस मांडली वराडिक, तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो अजयाने वाढविला अहंकारे, तो धृतीसी सदा प्रतिकूळ, नियमाई नागवे समूळ, आशा रसे दोंदिल झाला साता, असंतुष्टीची या मदिरा, मत्त होऊन धनुर्धरा, विषयांचा ओवरा विकृती असे, तेणे भावशुद्धीची या वाटे, विखुरले विकल्पांचे काटे, मग चिरले अव्हाटे अप्रवृत्तीचे। भगवंतांनी सुद्धा गीते ठिकठिकाणी कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यनियमिह वैरणम किंवा त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभा तस्मात एत त्रयम त्यजे। माऊलींनी सुद्धा त्या रूपकात सांगितलेलं आहे की हे मग सगळं अहंकार वाढतो, मध वाढतो, मस्ती वाढते, मग विषयांचा वारा जोरात व्हायला लागतो, आणि या सगळ्यामध्ये मनुष्याला आपण कोण आहोत, कसाठी हा निर्देह प्राप्त झालेला आहे, या सगळ्या गोष्टीचं पूर्ण विस्मरण होऊन जातं। आणि एकदा स्मृतिभ्रंश झाला, एकदा विवेक नष्ट झाला की शंकराचार्य म्हणतात विवेकहीनः पशुभी समानः। ज्याला विवेक नाही असा मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये फार फरक असत नाही, दोघे सारखेच असतात। आणि या सगळ्या आपल्या विनाशाला जबाबदार कोण असतो, मनुष्य जबाबदार असतो। म्हणून गीतेने सांगितलं उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादये, आत्मैव आत्मनम बंधु आत्मैव रिपू आत्मनः। या षड्रिपूंशी जेव्हा आपण मैत्री करतो तेव्हा आपण स्वतःचे रिपू असतो, या षड्रिपूंवर जेव्हा आपण मात करतो तेव्हा आपण स्वतःचे खरे मित्र असतो। मग स्वतःशी मैत्री करायची का स्वतःशी वैर करायचं, दुसऱ्या अर्थाने कृष्णाशी वैर केलं म्हणजे कोणाशी वैर केलं, स्वतःशी वैर केलं।

0: धृतराष्ट्राने दुर्योधन आणि दुःशासन यांच्याशी जवळीक केली, म्हणजे कोणाशी जवळीक केली? विनाशाशी जवळीक केली. स्वतःचं मरण, स्वतःचा विनाश, स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला. मग साधकाने तरी अशा प्रकारे करू नये म्हणून या सगळ्या मोहांपासून बाजूला व्हावं. काम, क्रोध, काम याचा अर्थच असा की सुखासाठी सतत जगाकडे आशाळभूतपणे पाहत राहायचं, याचं नाव काम. या वस्तूपासून सुख मिळेल, या व्यक्तीपासून सुख मिळेल, या घटनेमुळे मी सुखी होईल, या परिस्थितीमध्ये माझा चांगला उत्कर्ष होईल, असं म्हणून सतत सुखासाठी वस्तू, व्यक्ती, घटना आणि परिस्थिती यांच्या मागे फरफटत जाणं, ओढत जाणं, ज्याला जगताचं यथार्थ स्वरूप कळतं तो असा कुठे वाद जात नाही, तो असा ओढला जात नाही. वासना माणसाला आंधळ करून टाकते, विकार माणसाला अंध करून टाकतो. आणि मग आंधळ्या माणसाला काही दिसत नसल्यामुळे जसा तो कुठेही भरकटत जातो त्याप्रमाणे ही चुकीची इच्छा माणसाला सतत फिरवत ठेवते. क्रोधामध्ये मनुष्य बेहोशच असतो, कारण क्रोधामध्ये तो ती गोष्ट करत असतो जी गोष्ट करण्याची इच्छा नसते. क्रोध नेहमी माणसाला डॉमिनेट करतो. आपण म्हणतो ना, रागाच्या भरात मी शिवी देऊन गेलो. रागाच्या भरात संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या 3 निष्ठावान माणसांना हत्तीच्या पायाखाली दिलं. अनाजी सुरनेत, हिरोजी फरजान, बाळाजी आऊजी, तिघांना ठार मारलं. ज्या बाळाजी आऊजीचा सगळा संसार शिवाजी महाराजांनी उभा केला. आधीच तो दुःखी होता, पोरका होता, त्याच्या वडिलांना खानाने मारलेलं होतं, मोठ्या मुश्किलाने त्याचा संसार उभा राहिला, पुन्हा त्याला शिवाजी महाराजांच्या मुलाने ठार मारून टाकलं. म्हणून येसूबाई, संभाजी महाराजांची पत्नी, ती संभाजीला म्हणाली, बाळाजीच मारले हे उचित नाही केले, आबासाहेबांचे त्याच्यावर खूप मन होते, आम्ही चुकलो म्हणून ते संभाजीने मान्य केलं. आणि मग बाळाजी आऊजीच्या मुलाला पुन्हा चिटणीस म्हणून कामावरती घेतलं. ती चूक जरा दुरुस्त केली. पण रागाच्या भरात मनुष्य काय करेल काही सांगता येत नाही. म्हणून संभाजी महाराजांचे पत्र समर्थाने लिहिलं आहे त्यातलं पहिलंच आहे, काही उग्रस्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी, मागील अपराध क्षमावे, कारभारे हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे. क्रोध माणसाला त्याची विवेक शक्ती, तसं काम माणसाला आंधळ करून टाकतो, तसं क्रोध माणसाची विवेक शक्ती नष्ट करू शकतो. आणि त्या रागाच्या भरामध्ये मनुष्य काही करू शकतो. भगवान बुद्धांची गोष्ट सांगतात की ते एका शेतातनं चालले होते. त्या शेताच्या मालकाला बुद्धांचा अतिशय राग होता. एखाद्याने त्याला अध्यात्माबद्दल वावडं होतं, त्या सत्पुरुषांचा बद्दल त्याच्या मनामध्ये घृणा होती. जेव्हा बुद्ध त्या शेतांना जायला लागले तेव्हा त्यांनी बुद्धांना शिव्या द्यायला सुरुवात केली की तुझ्या बापाचं शेत आहे का, इकडून घेशाल चालला वगैरे, जे काही त्याला सगळं त्याचं वाङ्मय होतं ते वापरलं. त्यांनी आनंद बरोबर होता, आनंद खूप संतापला होता. पण आता बुद्ध बरोबर असल्यामुळे बुद्धांनी सांगितल्याशिवाय त्याला काही करता येणार नाही म्हणून तो गप्प बसला होता. पण आतून संतापलेला होता. ते शेत ओलांडल्यानंतर आनंदची ती अवस्था पाहिली आणि बुद्धाने त्याला विचारलं, अरे चूक त्याने केलेली आहे, शिक्षा तू का भोगतोस? आनंदाला कळे ना की त्याने तू काय चूक केली, मी काय शिक्षा भोगतोय. पण त्याने चूक केली हे लक्षात आलं, त्याने बुद्धाने शिव्या दिल्या, पण मी कुठे शिक्षा भोगतोय? बुद्ध म्हणाले, तुला क्रोध आला हीच तुझा खूप मोठी शिक्षा आहे. क्रोधी माणसाला राग येणं ही पनिशमेंट पुरेशी आहे. कारण राग आल्यानंतर सर्वात जास्त नुकसान कोणाचं होतं? कायम क्रोधी माणसाचं सर्वात जास्त नुकसान होत. कुठल्याही प्रकारे घ्या, चिडलेला मनुष्य जो आहे तो स्वतःच जास्त नुकसान करून घेतो. म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभवारू. ही जी षडविकारांची फौज आहे त्या फौजेपासूनच मनाला अलिप्त व्हायला सांगितलेलं आहे. म्हणून मोहापासून दूर व्हा, मोहामध्ये सुद्धा योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, ही शक्ती कळण्याची माणसाची नाहीशी होते. धृतराष्ट्राला कशाचा मोह झाला? पुत्राचा मोह. त्याचे डोक्यावर जो मुकुट आहे ते एकदा दुर्योधनाच्या डोक्यावर ठेवलं की मी सुखाने मरायला तयार आहे. मोह ते मुकुट आहे कोणाचं? पंडूचं. ते द्यायला कोणाच्या डोक्यावर पाहिजे? युधिष्ठिराच्या. पण ते माझ्या मुलाच्या डोक्यावरती ठेवलं की माझ्या तो खरं काळजीव पंतप्रधान आहे गुलजरलाल नंदासारखा. पण 14 दिवसासाठी पंतप्रधान म्हणून झाला पण ते मुकुट सोडायला तयार नाही. युधिष्ठिर मोठा झाला, अर्जुन मोठा झाला, पंडूची मुलं मोठी झाली आहेत. आता त्यांच्या ताब्यात राज्य देऊन टाकायचं आणि आपण बाजूला व्हायचं. द्वेष वाढवला कोणी? म्हणून महाभारताचा खलनायक दुर्योधन नाही आहे, दुःशासन नाही आहे, शकुनी मामा नाही आहे. महाभारताचा खलनायक धृतराष्ट्र आहे आणि महाभारताचा नायक श्रीकृष्ण आहे. सगळा संघर्ष श्रीकृष्ण आणि धृतराष्ट्र यांच्यामध्ये. मधले सगळे सहाय्यक नायक वगैरे, सहाय्यक खलनायक असे सगळे लोक आहेत. पण धृतराष्ट्राला तो मोह होतो की राज्य मला मिळालं पाहिजे. रावणाला सीतेचा मोह झाला. तो मोह झाला की विनाश अटळ आहे. मोहामध्ये आपली काय पात्रता आहे ते माणसाच्या लक्षात येत नाही. आणि मग ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीतल्या नाहीये त्या गोष्टी मला मिळायला पाहिजेत. मोह माणसाला धावत ठेवतो. मोह माणसाला मृगजळासारखी वेगवेगळी स्वप्न दाखवत होतो. म्हणून मनाचा संघ का नको? मन माणसाच्या पुढे असं एक आशावादी चित्र उभं करतं की बघ हे तुझं, हे तू होऊ शकशील, तू लवकर घाई कर, त्वरा कर, आणि मनुष्य त्याच्या मागे धावत राहतो. विवेकानंद जेव्हा कॉलेजला होते तर त्यांना रात्री स्वप्न पडायचं. स्वप्नामध्ये त्यांना 2 गोष्टी दिसायच्या. एक, विवेकानंद फार मोठे उद्योगपती झालेले आहेत आणि सगळं लोक त्यांच्या पुढे करतायत. एखाद्या सम्राटासारखी त्यांची अवस्था आहे, एखाद्या राजासारखी अवस्था आहे. सगळी सुख उपभोग त्यांच्या पायाचे लोळण घेत आहेत. आणि मग दुसरं स्वप्न पडायचं, विवेकानंद संन्याशी झालेले आहेत आणि दंड कमंडल घेऊन वनामध्ये चाललेले आहेत. आणि मग विवेकानंद सत्र विचारायचे, बघ तुला यातलं काय व्हायचं ते सांग. तू जर भौतिक जगतात शिरला तर सम्राट होशील. विवेकानंद खरं जर भौतिक जगतात शिरले असते तर काय वाटेल तिथे त्यांनी केलं असतं. जो मनुष्य इकडे टॉपला पोहोचला तो तिकडे टॉपलाच गेला असता. तुला यातलं काय हवंय? आणि मग त्यांचं मन सांगायचं की संन्यास हा माझ्या जीवनाचा आदर्श आहे. मी भौतिकात अडकणार नाही, मी लौकिकाच्या मागे धावणार नाही. तसं मोह माणसाला सतत या काल्पनिक सुखाच्या पाठीमागे भटकवत आणि फिरत ठेवतो. मग त्यातनं स्मृतीभ्रंश होतो, म्हणजे आत्मविस्मृती होते. आणि एकदा आत्मविस्मृती झाली की अवेअरनेस संपला, मग सर्वनाश, बुद्धिनाश. त्याला चॉईसलेस अवेअरनेस असा शब्द जे कृष्णमधूने वापरला. या स्मृतीला भगवान बुद्धांनी सम्यक स्मृती असा शब्द वापरला. या स्मृतीसाठी नानकांनी आणि कबीरांनी सुरती हा शब्द वापरला. सुरती म्हणजे स्मृती अशा अर्थानं. हे स्वस्वरूपाचं अनुसंधान एकदा टळलं की संपलं. म्हणून त्याला जॉन गुरुजीएफने सेल्फ रिमेंबरिंग म्हटलेलं. आपण कोण आहोत याचं सतत भान. म्हणून गीतेचा शेवट काय आहे? नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला. स्मृती लब्धा, मला माझी स्मृती प्राप्त झाली. याचा अर्थ मी कोण आहे हे अर्जुनाच्या लक्षात येतं. आणि कशामुळे हे सगळं झालं? तत्प्रसादात मयाच्युत. तुझ्या सहवासामध्ये राहिलो संतांची संगती मनोमार्ग गती. तुझ्या संगतीत राहिलो आता चितोस्मी गत संदेह करीशे वचनम तव. आता स्थिर झालेलो आहे. आता माझे सगळे संशय नाहीशे झालेले आहेत. आता तू जे सांगशील त्याप्रमाणे करीन. पण ते केव्हा? स्मृती भ्रंश झाला नसेल तर. इथं नष्ट झाला काय? मोह म्हणजे स्मृती भ्रंश नाहीसा झाला आणि स्वतःच स्मरण प्राप्त झालं. मी कोण आहे हे लक्षात आलं. माझं मिहित कर्म काय आहे, कुठल्या कर्मासाठी मी जन्माला आलेलो आहे. जेव्हा बुद्धिनाश होतो तेव्हा माणसाची अवस्था दुर्धनासारखी होते. दुर्धन काय म्हणतो? जानामी धर्मम न च मे प्रवृत्ती. जानामी अधर्मम नचमे निवृत्ती म्हणतो कृष्णाला वर काय म्हणतो तूच माझ्या हृदयात वाहून हे सगळं करतोय तर मित्र काय करू आता याच्यात की बेमानी कोणती आहे तुम्ही काही करायचं आणि करताना भगवंताला म्हणायचं तूच मला दारू प्यायची बुद्धी देते तर मित्र काय करू मग ठीक आहे मग भगवंताने दारूपेची बुद्धी दिली आता जा खड्ड्यामध्ये मग घेत आता विनाश करून बुद्धिनाश झाला मनुष्य त्याच्या वाईटाच त्याच्या पापाच तो समर्थन करत राहतो त्याच्यासाठी तो बुद्धीचा वापर करतो मग असा मनुष्य कधीही त्यातनं वर येत नाही म्हणून जेव्हा विदुरानं धृतराष्ट्राला उपदेश केला महाभारतात विदुर नेते म्हणून तो उपदेश प्रसिद्ध आहे विदुराने त्याला खूप समजावून सांगितलं धृतराष्ट्र अस्वस्थ झाला पण बुद्धिनाशाचा प्रभाव इतका होता स्मृतीभ्रंशाचा प्रभाव इतका होता विदुर हा संत होता संतांनी सांगितलेलं ऐकायचं नाही मग अशा वेळेस त्याने कणिकाला बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं सल्ला आता कणिक नीती म्हणून प्रसिद्ध आहे पुन्हा जशी विदुर नीती प्रसिद्ध आहे तशी कणिक नीती कणिक नीती म्हणजे त्या काळातले दिग्विजय सिंग त्याने धृतराष्ट्राला सांगितलं असंच बघायचं असतं दुसऱ्याला कापायचंच असतं विश्वासघातच करायचं असतो जीवनात राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर अशा भानगडी केल्याशिवाय मनुष्य राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही आणि मग धृतराष्ट्राला फार बरं वाटलं की आजपर्यंत आपण ज्या सगळ्या भानगडी केल्या त्या अगदी बरोबर होत्या हा ज्यार्थी सांगतोय म्हणजे सांगतानी सांगितलं ते काही त्याला पटलं नाही बुद्धिनाश झाल्याचं लक्षण आहे आणि एकदा बुद्धिनाश झाला की सर्वनाश अटळे आणि किती बुद्धिनाश व्हावा 100 मुलं मेल्यानंतर गांधारी कृष्णाला शाप देते आणि 100 मुलं मेल्यानंतर धृतराष्ट्र भीमाला अशी मिठी मारायला जातो की मिठी मारून मी त्याला मारून टाकेल म्हणजे निदान दुःखाने तरी माणसाने शाणं व्हावं की नाही दुःखाने तरी माणसाने शिकावं की नाही ज्याचा बुद्धिनाश झालेला आहे त्याला दुःख सुद्धा शाण करू शकत सर्वनाश हा त्याचा शेवटचा परिणाम आहे शेवटी धृतराष्ट्राला वनात निघून जावं लागलं तोंड दाखवायला राज्यात जागा राहिली नाही लोक अंगावर तुंकले असते शेवटी निघून गेला वनामध्ये मग बुद्धिनाश हा माणसाच्या जीवनात सर्वनाश ओढवतो पण हे अचानक घडतं का हा स्मृतीभ्रंश हा बुद्धिनाश हे कामाच्या आरी जाणं हे क्रोधाच्या आरी जाणं हे मोहाबरोबर वाद जाणं एकदम अचानक घडतं का नारदाने फार गहन सूत्र 45 सांगितलेलं आहे तरंगायता अपि मे संगा समुद्रायती आधी काय असत फक्त विचारांची एक लाट असते ती लाट जर त्या ठिकाणी आवरली नाही तर त्या लाटाचं कशात रूपांतर होत समुद्रामध्ये रूपांतर होत फार गहन असा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे विकार जेव्हा सूक्ष्म दशेमध्ये असतो तेव्हा तो ठिणगी असतो आपल्याला काय वाटतं ठिणगीच आहे इसेच काही नाहीये पण माऊलीने म्हटलेलं आहे देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा घात करी असे का विवेक दाता विषय इतक्या सूक्ष्मपणे प्रवेश करतो की आपल्या ते लक्षात येत नाही मग असे डॉक्टर साहेब दुपारी बोलताना म्हणाले की जडभरताचं उदाहरण दिलं जातं त्या हरणाबद्दल उगीच मनामध्ये आसक्ती निर्माण झाली आणि मन केव्हा कुठे कशी आसक्ती निर्माण करेल आणि त्याहीपेक्षा त्या आसक्तीला तत्वज्ञानाचा कसा मुलामध्ये येईल काही सांगता येत नाही मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम जय जय रघुवीर
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार 1:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज 7:00। श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोते हो, आता ऐकूया एक भक्ती गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना. संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. हे इतकं सगळं समर्थाने सांगितलं, असं करावं असं करू नये वगैरे, पण त्यांनी बहुधा बघितला समोर इतकं सगळं सांगितलं, आवडलं का नाही लोकांना कुणाष्ट. म्हणून ते पुन्हा याच्यात म्हणताय, मना वीट मानू नको बोलण्याचा. तुला हा जा सगळा मी उपदेश केला ना, त्याच्याबद्दल तू नाराज होऊ नको, कंटाळा करू नकोस. तुझ्या कल्याणासाठीच केलेला आहे. मोठी माणसं आपल्या मुलांनाही उपदेश करत असतात, त्यांना असं वाटत असतं त्यांच्या कल्याणासाठी ते करतायत, पण मुलांना असं वाटत असतं काय कटकट आहे, बसलं रे बसलं की यांचा उपदेश सुरू. आता उपदेश करायला सुद्धा एक गोष्ट लागते, ती व्यक्ती अधिकारी लागते. कुणी उपदेश करायचं? कुणी रस्त्यातल्या माणसाने एखाद्याला थांबून आपल्याला उपदेश करायला लागला, आपल्याला आवडणार नाही, आपल्याला हा कोण सांगणार? जे ज्या व्यक्तीला उपदेश करायचा, तो उपदेश करणारी व्यक्ती अधिकाराला पात्र पाहिजे. ती स्वतः अनुभवाची पाहिजे, तसं त्याचं जीवन पाहिजे, तर तो सांगेल, त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होईल, नाही तर होणार नाही आहे. त्यामुळे ते ह्या ठिकाणी म्हणत आहेत की हे जे मी सांगतो आहे त्याचा तू वीट मानू नकोस, त्याचं कारण ही सगळी शिकवण हा उपदेश जो आहे तो तुझ्या कल्याणाचा आहे म्हणून मी सांगतो आहे. तसं नसतं तर सांगितलं नसतं. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अधिकारी व्यक्ती असेल अगर नसेल, परंतु प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. प्रत्येकात काही ना काही गुण असतो. बालाद आपली सुभाषितम ग्राह्यम म्हटलेलं आहे. लहान मुलसुद्धा एखादं वाक्य काहीतरी बोलून जातं. अगदी अडाणी असं वाटणारंसुद्धा आपला नोकर मनुष्य असतो, कुणीतरी एखादी व्यक्ती असती की एखादं वाक्य बोलून जाते. आपण जर सावध असू तर आपल्या लक्षात येतं खरंच की असं आहे, आपल्या लक्षात आलेलं नव्हतं असं. म्हणजे अगदी उपदेश म्हणून जरी केलेला नसला तरी देखील प्रत्येकातून, प्रत्येकाच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला काही ना काही घेण्यासारखं असतं. म्हणून साधकानं ही दृष्टी ठेवावी की प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काय घेता येईल. असे गोष्ट सांगतात की एक माळीण घरी चालली होती, एकाने वाटेत थांबवलं आणि तिला म्हटलं काय फुलं हवी आहेत वगैरे, तेव्हा तिने दोन वाक्य उच्चारली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ थोडा आहे. त्याबरोबर त्या माणसाला उपरती झाली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ तर आपल्याजवळ थोडा आहे, आयुष्य थोडं राहिलं आणि जे गाठायचं आहे ते गाठलंच नाही. साधे ती दोन वाक्य माळिणीने उच्चारलेली, पण ती त्याला जागं करून गेली की कशासाठी आपण जन्माला आलो, आपल्याला काय करायचं आहे आणि या आयुष्यात काय मिळवायचं आहे. म्हणून कुणाचंही वाक्य असलं तरी त्याचा विचार करावा. एवढंच नव्हे तर निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलेलं आहे. निंदक देखील आपल्या जे दोष आहेत ते बरोबर दाखवत असतो. स्तुती पाठक असले की आपला अहंकार फुगत जातो, नसला तर येत जातो आणि असला तर फुगत जातो. त्यामुळे साधकाने तर स्तुती पाठकापासून लांब राहावं आणि निंदक असावा. तो काही पैसे न घेता फुकटपणे आपले दोष दाखवत असतो, तर ते दोष काढायचा आपल्याला प्रयत्न करता येतो, आपल्याला अंतर्मुख होता येतं खरंच हा दोष आहे का, आणि जर तो असेल तर आपल्याला काढायला हवा. त्याने आपणून दाखवलेला आहे तो दोष, त्यामुळे तसा प्रयत्न करायला हवा. म्हणून साधकाने अत्यंत दक्ष सावध, समर्थांचे शब्द आहेत हे, दुश्चित असून चालत नाही, सावचित पाहिजे. प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट ही अत्यंत सावधानपणाने स्वीकारली पाहिजे आणि त्यातून आपली जी वाटचाल आहे राघवाकडे जायची ही वाटचाल कशी चांगली होईल, त्याच्यात प्रगती कशी होईल, योग्य मार्गाने होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ह्याच्यात सुरुवातीलाच ते थोडाला सांग मनाला वळवायला सांगतात, वीट नाही ना आला तुला, मी इतकं तुला सांगितलं, त्याचा वीट मानू नको. म्हणून मना वीट मानू नको बोलण्याचा. पुढे मागुता राम जोडेल कैसा, तू जर या माझ्या बोलण्याकडे सगळं दुर्लक्ष केलंस तर तुला जी रामाची प्राप्ती करून घ्यायची आहे ती कशी काय होईल. कारण सांगणारी व्यक्ती अधिकारी आहे, रामाची प्राप्ती कशी करून घ्यायची ते त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते मार्ग दाखवत आहेत. तर तुला त्या मार्गाने जर चालायचं असेल तर जे सांगितलेलं आहे त्याचा वीट न मानता ते शिरोधार्य मानून त्याप्रमाणे चालायला पाहिजे. सद्गुरू सांगतात किती शिष्य ऐकतात असं विचारलं तर फार थोडे. क्वचितच एखादा शिष्य असतो की सद्गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत तो अंमलात आणतो. तो म्हणतो सांगितलं आहे पुष्कळ वेळा असंही असतं, नाही कळलं आहे मला पण अगदी केलंच पाहिजे का, आजच केलं पाहिजे का, बघू मागणं करू. म्हणजे जरी पटलं तरी देखील कळलं तरी वळत नाही असं म्हणतात तसंही होतं. आणि सगळं त्यांनी सांगितलेलं केलंच पाहिजे असंही नाही, त्यांनी केलं असेल आपण करायला पाहिजे असं कुठं आहे. अशा काहीतरी पळवाटा काढून संत जे सांगत असतात त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्याच मार्गाने जात असतात. यांनी काय होतं आहे त्यांनी काय होतं आहे, पण इतक्या बारीक सारीक गोष्टी असतात की त्या जर आपल्या साधनेत उतरल्या नाहीत त्या त्या आपल्याच प्रगतीच्या आड येत असतात. संतांच्यापैकी एक असे प्रकार असतात काही संत सांगून सोडून देतात, फार मागं लागत नाहीत, करायचं तर करा नाही तर सोडून द्या. काही सद्गुरूच असे असतात मात्र की ते अगदी त्याच्या छाताडावर बसून त्याला औषध पाजणारे, करत नाही म्हणजे काय करायला पाहिजे. मग काही शिष्य असे असतात ते सद्गुरूंकडे जायचंच सोडतात की नको, गेलं की ते विचारणार ध्यानाला बसतो का, आपण तर बसत नाही, मग त्यापेक्षा जाणंच नको ना, नुकसान कुणाचं झालं, सद्गुरूंचं काय नुकसान व्हायचं आहे. परंतु केलेला उपदेश जो असतो तो उपदेश स्वीकारून त्याप्रमाणे आपण चालायचं असं करणाऱ्या व्यक्ती फार क्वचित असतात. सोयीस्करपणे आपलंच घोडं पुढं दामटत असतात. सद्गुरूंनाही ते कळतं कळत नाही असं नाही, ते सोडून देतात कारण सांगून सांगून तरी काय, एकदा सांगितलं दोनदा सांगितलं नाही कळत, मग चालू द्यायचं त्याप्रमाणे. एखादाच कुणीतरी हजारो शिष्यात एखादाच कुणी सत्शिष्य जर भेटला तर त्याला ते धरतात पुढं नेण्यासाठी, पण असा देखील फार क्वचित सापडतो. म्हणून इथं ते म्हणतात मन बोलण्याचा जर वीट मानला तर राम जोडेल कैसा, राम कसा काय जोडला जाणार. सुखाची घडी लोटता सुख आहे, आत्ताची क्षणीची ह्या क्षणात बघा सुखाची घडी आहे, आनंदात बसलेलो आहे, काही कमी नाही आहे, सगळं छान आहे, शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनाजोगा चालल्या आहेत, आनंदात आहे. पण लक्षात घेतलंस का की सुखाची घडी केव्हा जाईल आणि दुःख केव्हा येईल सांगता येत आहे. किंबहुना सुखाउपरी दुःख आणि दुःखाउपरी सुख हे रहाटगाडगं चालू आहे. चांगले क्षण आले की आपलं पुण्य संपलं आहे असं समजावं, संपत चाललं, बँकेचा बॅलन्स कमी होत चालला, त्यावेळेला जर आपण पुन्हा बँक बॅलन्स भरला नाही, हरिस्मरण केलं नाही, भगवंताची भक्ती केली नाही तर मग खडखडाट, तसं नाही. सुखाची घडी लोटता म्हणजे ती घडी आहे तोपर्यंत आपल्याला सुख आहे, पण पुढे पुढे सर्व जाईल काही न राहे, सर्व गोष्टी जाणारे आहेत. ज्या ज्या गोष्टी आपण जीवनात मिळवत असतो, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, ऐश्वर पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मान पाहिजे, लोकात नाव झालं पाहिजे, त्याच्या पाठीमागं धावतो आहे, माणसं मिळवलेली आहेत पुष्कळ, आमच्या पाठीमागं माणसं आहेत, केव्हा जातील कोण सांगता येत नाही. किंबहुना हे सगळं असेल आणि तूच केव्हा देह टाकून जाशील ते सांगता येत नाही. ज्या देहासाठी सगळं कमावलं आयुष्यभर खटपट केली तोच देह एका क्षणात तुला सोडून जाणार आहे. देहाची उपाधी केव्हा पडेल हे सांगता येत नाही. म्हणून हे जीवा तू सावध झालास का? सावध करायचं आहे त्या जीवाला की तू संगती जी देहाची धरलेली आहेस ती देहाची संगती नको, तू राघवाची संगती धर. सगळ्या सांगण्यातून एकच सांगायचं आहे की देहाची देहात आस, देहाची सगळी कर्तव्य कर्म कर, पण त्यात आसक्त राहू नकोस, अपेक्षा ठेवू नको, विषय वासनेमध्ये गुंतू नको, माया ममत्वात सापडू नको. सगळी कर्तव्य उत्तम प्रकाराने कर, पण त्या सगळं कर्तव्याचा मोहरा मला भगवंत मिळवायचा आहे, मला त्याची प्राप्ती हवी आहे, इकडं सारखं लक्ष पाहिजे. जे ऐकशील, बोलशील, कालशील, काही जे करतील त्या सगळ्यामध्ये एका रामालाच पहा. प्रत्येक व्यक्तीशी बोलताना चालताना देखील त्या व्यक्तीमध्ये एकच राम भरलेला आहे. अणु माझी राम, रेणू माझी राम, सगळीकडे एकच राम भरलेला आहे. असा बोध ठेवून तू प्रत्येकाशी वर्तन कर, म्हणजेच तुला राम, सगुण आणि निर्गुण दोन्हीची प्राप्ती होईल. सगुणाची प्राप्ती ह्याचा अर्थ सगुणाची उपासना आपण करू शकतो, त्याची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि निर्गुणाची प्राप्ती ह्याचा अर्थ एकरूपता जी साधायची आहे ती त्या निर्गुणाशी आपल्याला एकरूप होऊन जात आहे, की मुळात जे आपलं स्वरूप होतं त्या स्वरूपाला आपल्याला मिळून जायचं आहे. त्यामुळे सगुणाची उपासना आणि निर्गुणाची उपासना ही दोन्ही उपासना करायची आहे, कारण ह्या बाकीच्या गोष्टी देहांती तुला कोण सोडू पाहतो असं जे त्यांनी मगाशी म्हटलं ते दा कटकाने येऊन गेलं आहे, तसं देहांती एकच फक्त राम तुला सोडवणार आहे. म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे, हे सगळं जाईल पण जो राहील तो एकच शाश्वत राम, आत्माराम. तेव्हा त्याला तू धरून ठेव असं पुन्हा पुन्हा तळमळून कळवळून संत सांगतायत. म्हणून याच्यामध्ये म्हटलं आहे, मना बीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैंचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंग रचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. बहुत भाग्याचा दिवस आजपासून 5 दिवसापर्यंत व्यासांच्या मुखातून जे 18 पुराणं आलेली, त्या 18 पुराणांच्या मध्ये पद्मपुराणांचं चिंतन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. कारण पुष्कर हे क्षेत्र अत्यंत दुर्मिळ आहे. पुष्करे दुष्करं वासहा, पुष्करे दुष्करं तपहा, पुष्करे दुष्करं दानं गंतुंचैव च दुर्लभम. अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी या पुष्कर महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुष्कर क्षेत्रामध्ये वास करणं अत्यंत दुर्लभ आहे, वास्तव्य करणं. पुष्करे दुष्करम वासा, केवळ वास्तव्य करून त्या ठिकाणी तपश्चर्या करणं हे अत्यंत दुर्लभ आहे. ब्रह्मदेवानी या ठिकाणी येऊन तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मदेवाच्या चरणांच्या रजाने पुनित झालेली ही भूमी आहे. अनेक ऋषी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्या ठिकाणी दान देणं हे अत्यंत दुर्लभ आहे. त्या ठिकाणी जाण्याचा योग येणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आणि तो योग आपल्या सर्वांना कुंठे महाभागांच्या मुळे आलेला आहे. तुम्ही सर्वजण बहुश्रुत आहात, अनेक पुराणांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. आपण पद्मपुराणाच्या वरती चिंतन करायचं आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परमेश्वर असा कृपा करत नाही. जेव्हा पूर्व जन्म जन्मांतरीचं भाग्य उदयास यावं, पूर्व पुण्य उदयोन्मुख व्हावं, तेव्हाच हा योग प्राप्त होत असतो. अत्यंत दुर्मिळ असणारा योग 18 पुराणांच्या मध्ये पद्मपुराण व्यासांनी व्यासांच्या मुखातून जेव्हा निघालं तेव्हा पद्म म्हणजे कमळ, आणि या कमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. या आशयाचा सारांश घेऊन हे पद्मपुराण प्रवृत्त झालेले आहे. जेव्हा भगवान नारायणांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला माझं उत्पत्ती स्थान काय. तेव्हा त्यांनी खाली पाहिलं तर त्या उत्पत्ती स्थानाचा थांग पत्ता लागला नाही ब्रह्मदेवाला. तेव्हा त्यांनी चारही दिशेला पाहिलं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, तेव्हा त्यांना चार मुख झालेली आहे. म्हणून चतुर्मुख ब्रह्मा म्हणतात. या ब्रह्मदेवानी विचार केला की बाबा एको हम बहुश्याम प्रजा मी एकटा अनेक रूपाने या पृथ्वीवरती अवतरित व्हावं अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेवानी केला. म्हणून ब्रह्मदेव काय करत काय करणार असेल तर ब्रह्मदेव जगताचे स्रष्टा म्हणजे आदि करत आहेत. स्वतः भगवानच ब्रह्माच्या रूपाने अवतरित होतात आणि ते काय करतात तर पृथ्वीची निर्मिती करतात, प्राणी मात्रांची निर्मिती करतात. स्वतः भगवान विष्णू या पृथ्वी तलावरती विष्णू रूपाने अवतरित होतात आणि या पृथ्वीचा सांभाळ करतात. आणि स्वतः भगवान विष्णू संहार रूपाने शिवरूपाने या पृथ्वी तलावर अवतरित होतात आणि या पृथ्वीचा संहार करतात. म्हणून भगवंताचं वर्णन सुद्धा करताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः असं उच्चार केलेला आहे. कारण सच्चित आनंद ज्याचं स्वरूप आहे, सत म्हणजे काय, ज्ञानस्वरूप नित्य असणार, चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप. आणि तो काय करतो तर या विश्वाची उत्पत्ती करतो, म्हणजे त्याचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. जेवढ्या प्रेमाने या विश्वाची उत्पत्ती करतो तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा सांभाळ करतो आणि तेवढ्याच प्रेमाने या विश्वाचा संहार सुद्धा करतो. म्हणून त्याचा स्वभाव सांगितलेला आहे, सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि त्याचं स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. स्रष्टा रूपाने स्वतः भगवान या पृथ्वी तलावरती ब्रह्माच्या रूपात अवतरित झालेले आणि ब्रह्मदेवाने विचार केला आता या पृथ्वीचा विस्तार करायला पाहिजे. म्हणून वेदामध्ये असं वचन आलेले तस्मात एतस्माद वा आकाश संभूता, आकाशात वायुः वायो रग्निः अग्नेः अपः अद्भ्यः पृथ्वी पृथ्वीभ्यो अन्नम अन्नात् वनस्पतिः वनस्पतिभ्यो प्रजाः. या ब्रह्मदेवाच्या मनाने जेव्हा उत्पन्न सृष्टी निर्माण करण्याची जेव्हा वेळ आलेली तेव्हा पहिल्यांदा काय उत्पन्न झालं असेल तर आकाश उत्पन्न झालेलं. तस्मात एतस्माद वा आकाश संभूता, आकाशापासून नंतर वायू उत्पन्न झालेला आहे, वायू नंतर अग्नि उत्पन्न झालेले आहे आणि अग्नीनंतर जल उत्पन्न झालेले आणि जलानंतर पृथ्वी उत्पन्न झालेली, पंच महाभूत उत्पन्न झालेली. आता या पंचमहाभूतांना धारण करणारे गुण, म्हणून जेव्हा आकाश उत्पन्न झालं त्या आकाशाबरोबर एक गुण उत्पन्न झाला ज्याचा नाव आहे शब्द. मी बोललेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचतो याचं कारण मधला आकाश आहे. आकाशाशिवाय शब्द आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. नंतर दुसरं पंचमहाभूतांच्या पैकी दुसरं भूत जे उत्पन्न झालेलं आहे ते वायू उत्पन्न झालेले आहे आणि वायूचे दोन गुण उत्पन्न झालेले, एक शब्द आणि दुसरा स्पर्श. वायूमध्ये शब्द सुद्धा आहे आणि वायूमध्ये स्पर्श सुद्धा आहे. तिसरं भूत उत्पन्न झाले म्हणजे अग्नी, अग्नीमध्ये तीन गुण उत्पन्न झालेले, शब्द स्पर्श आणि रूप. नंतर चौथभूत उत्पन्न झाल्यामध्ये जल, आपहा पाणी, त्याच्यामध्ये चौथं गुण उत्पन्न झाला म्हणजे रस. आणि पाचवं भूत उत्पन्न झालं म्हणजे ही पृथ्वी आणि तिचा गुण म्हणजे गंध. या पंचमहाभूतांना धारण करणे पंच गुण या ठिकाणी उत्पन्न झालेले. आकाशामध्ये एक गुण आहे, वायूमध्ये दोन गुण आहेत, तेजामध्ये तीन गुण आहेत, पाण्यामध्ये चार गुण आणि पंचमहाभूतांनी उत्पन्न झालेली ही पृथ्वी. या प्रत्येक अंश या पृथ्वीमध्ये प्रत्येकाचा अंश आहे म्हणून पाच गुण या पृथ्वीमध्ये उत्पन्न झालेले. गंधगुण हा पृथ्वीचा आहे, पाण्यामध्ये अभासर शुक्लंजली हा गुण आहे, नंतर भास्वर अत्यंत तेजस्वी असणार रूप हे तेजाचं आहे आणि शीतोष्ण असणारा स्पर्श, कधी शीतस्पर्श येईल कधी उष्णस्पर्श येईल. आता वायू जो आपल्याला दिसतोय, वायू जो आपल्याला शीतरूपाने या ठिकाणी प्रगट होते. आणि चौथं म्हणजे शब्द. या पंचमहाभूतांनी पंचमहाभूत उत्पन्न झाली. आता या पंचमहाभूतांना धारण करणार कोण? म्हणून पहिल्यांदा या पृथ्वी तलावरती ब्रह्मदेवाने जर काय केलं असेल तर आपला पहिला मानस पुत्र उत्पन्न केला तो मनु महाराजांच्या रूपाने. या मनुची संतान म्हणून आपण सगळी मानव. मग केवळ एक पुरुष उत्पन्न करून चालणार नाही, कारण प्रजेची निर्मिती करायची, त्याच्याबरोबर एक स्त्री उत्पन्न केली पाहिजे. म्हणून या स्त्री पुरुषाचा जोडा या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे, एक मनु आणि दुसरी शतरूपा, स्त्री रूपाने शतरूपा या ठिकाणी उत्पन्न झालेली. यांच्या पोटी तीन मुली उत्पन्न झालेले मनु आणि शतरूपाच्या पोटी, एक आकुती, देवहूती आणि प्रसूती, आणि दोन उत्पन्न मूल उत्पन्न झालेले, ज्याचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव प्रियव्रत। या प्रियव्रताच्या पुढे ऋषवदी उत्पन्न झालेली आहे, नाभी उत्पन्न झालेले आहे, आणि या ऋषभद्रेंच्या पुटी भरत राजा उत्पन्न झालेला आहे, ज्या भरत राजाच्या मुळे या पृथ्वीला भारत असं नाव पडलेलं आहे। अत्यंत ज्ञानामध्ये रममान असणारे भारतीय, भा म्हणजे ज्ञान आणि र म्हणजे रथ, रममान असणारे म्हणून भारतीय आपण। भारतीयांची भूमी कशी, भोगामध्ये रममान नाही नसून ती ज्ञानामध्ये रममान होणारी, म्हणून आपण सगळे भारतीय। ब्रह्मदेवानी विचार केला की वा संपूर्ण प्राणीमात्रांची उत्पत्ती झालेली, पंच महाभूतांची उत्पत्ती झालेली, तेव्हा व्यासांच्या मुखातून ही पुराण जेव्हा बाहेर पडली तेव्हा लोमहर्षण महर्षींचा पुत्र ज्याचं नाव उग्रश्रवा, त्या उग्रश्रवाला या लोमहर्षण ऋषींनी सांगितलं की बाबा या पुराणाचा तुम्ही विस्तार करा। या उग्रश्रवाने पिताजींना विचारलं, बाबांना विचारलं की बाबा ही पुराण आता कुठे जाऊन सांगायचंय आणि कुणाकडून ऐकायचंय, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे अत्यंत तेजस्वी असणारे जे चक्र तुझ्यासमोर फिरतंय त्या चक्राची गती ज्या ठिकाणी शांत होईल, ते चक्र ज्या ठिकाणी स्तंभित होईल थांबेल त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऋषी मंडळी त्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी पुराणांचे श्रवण कर। हे चक्र पुढे घरघर फिरत चाललेलं आहे आणि हा उग्रश्रवा त्या चक्राच्या मागोमाग जात आहे। त्या चक्राची गती जर कुठे शांत झाली असेल तर अयोध्येजवळ जे नैमिषारण्य आहे त्या नैमिषारण्यामध्ये या चक्राची गती कुंठित झाली, आणि या नैमिषारण्यामध्ये 18,000 ऋषीमुनी त्या ठिकाणी विद्यमान आहेत, आणि सूत शौनकादिकांना सांगतायत, आणि तीच कथा हरिद्वारला पुलस्ती ऋषी भीष्माचार्यांना सांगतायत। भीष्माचार्य ज्या ठिकाणी शरपंजीर पडलेले आहेत त्या भीष्माचार्यांना हे पुलस्ती महर्षी त्या ठिकाणी सांगतायत। व्यास महर्षींनी अनेक प्रकारे 18 पुराणांची निर्मिती केलेली आहे, जेव्हा 17 पुराणांची निर्मिती करून सुद्धा या व्यास महर्षींच्या मनात अत्यंत खेद आहे, दुःख आहे, अजून आपलं कार्य कुठेतरी अपूर्ण आहे। म्हणून या व्यास महर्षींनी जर काय केलं असेल, 18वा पुराण म्हणजे भागवताची निर्मिती केलेली आहे, ज्या भागवताच्या निर्मितीमध्ये भगवंताच्या अनेक लीलांचं वर्णन आहे, तेव्हा या व्यास महर्षींनी अनेक या पद्मपुराणामध्ये 5 खंडांचं वर्णन केलेलं आहे। पहिला खंड म्हणजे सृष्टीखंड, दुसरा भूमिखंड, तिसरा पातालखंड, चौथा स्वर्गखंड आणि पाचवा उत्तरखंड। अनेक प्रकारच्या पहिल्यांदा लक्ष्मीच्या प्रादुर्भावाची कथा सांगितलेली, पुढे दक्ष यज्ञाची कथा सांगितलेली, आता पुढे पुष्कर तीर्थ महात्म्याचं वर्णन करतात। भगवान पुलस्त्यांनी वेदव्यासांची स्तुती केलेली, कारण या संपूर्ण पृथ्वी तलावरती जे काय ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले, म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे ज्ञान आहे ते व्यासांच्या मुखातून निघालेले, कारण सर्व पुराणांची रचना वेदाचे 4 भाग, कारण वेद हे एका राशीचे होते पहिल्यांदा, म्हणून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांचं नाव व्यास पडलेलं आहे। त्यांना बादरायण सुद्धा म्हणतात, बादरायण म्हणजे ज्यांनी बद्री फळ म्हणजे बोराची फळं खाऊन ज्यांनी उपासना केलेली, ज्यांनी तपश्चर्या केलेली, म्हणून त्यांना बादरायण सुद्धा नाव पडलं। वेदव्यासांनी पहिल्यांदा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही जी काही चतुर्विध पुरुषार्थ आहेत त्यामध्ये धर्माचे व्याख्यान करताना धर्म हा अनेक प्रकारचा सांगितलेला आहे। महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ निर्माण केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये स्त्री धर्म काय, पतीधर्म काय, राजाचा धर्म काय, प्रजेचा धर्म काय, अनेक प्रकारचे व्याख्यान त्या महाभारत ग्रंथामध्ये केलेले, म्हणून महाभारताला 5वा वेद म्हणलेला आहे, भारतम पंचमो वेदः। तेव्हा धर्म, धर्म म्हणजे काय, मीमांसकारांनी धर्माची व्याख्या करताना म्हणलेली, यतः अभ्युदय निःश्रेयस सिद्धिस धर्मः, ज्यांनी ऐहिक कल्याण आणि पारलौकिक उन्नती ज्यांनी प्राप्त होती तो धर्म। दुसरा पुरुषार्थ सांगितलेला आहे अर्थ, अर्थ हा कसा प्राप्त करायचा आहे तर धर्मानुसार अर्थ प्राप्त करायचा आहे। धर्माने अर्थ प्राप्त करायचा आहे आणि त्या अर्थाच्या द्वारे काय करायचं असेल तर कामनेची परिपूर्णता करायची. म्हणून तिसरा पुरुषार्थ हा काम सांगितलेला आहे. धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या मध्ये या दोन पुरुषांना बांधून ठेवलेले. धर्माने अर्थ कमवायचा आहे आणि कामनेनी मोक्ष मिळवायचा आहे. कामना सुद्धा कशाची करायची तर मोक्षाची कामना करायची. तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता काय केलं पाहिजे तर मोक्ष म्हणजे काय, मोह म्हणजे मोह आणि क्षय म्हणजे क्षयहा. मोहस्य क्षयहा मोक्षहा. ज्यांच्या अंतःकरणातून मोह निघून गेलेला आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्या ठिकाणी सांगितलेले. धर्माने अर्थ कमवायचा आहे आणि तो धर्माने अर्थ केलेला धर्माने प्राप्त केलेला जो अर्थ आहे त्याचाच पुन्हा वेळ धर्मामध्ये करायचा आहे. तो कामनेमध्ये करता करायचा नाहीये. कारण अन्यायेन उपार्जितं द्रव्यं दश वर्षाणि तिष्ठति प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति. धर्माने न्याय मार्गाने मिळवलेला पैसा हा सुख देणार आहे. अन्यायाने मिळवलेला पैसा हा काही कालपर्यंत सुख देतो. अन्यायेन उपार्जितम म्हणजे प्राप्त केलेलं धन हे 11 वर्ष. अन्यायेन उपार्जितम द्रव्यम दश वर्षाणि तिष्ठति 10 वर्ष मनुष्याला सुख देतं. पण जेव्हा 11 वर्ष प्राप्त होतं तेव्हा न्याय मार्गाने मिळवलेलं धनाला सुद्धा ते घेऊन जातं. प्राप्ते तो एकादशे वर्षे समूलंच विनश्यति ते संपूर्ण मुळासकट नाश करून टाकतं. म्हणून अर्थ सुद्धा धर्म मार्गाने मिळवलेला पाहिजे आणि जो अर्थ प्राप्त होतो त्याचा वेळ सुद्धा धर्म कार्यामध्ये खर्च झाला पाहिजे. धर्माने अपवर्ग म्हणजे मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणून काम आणि अर्थ हे धर्म आणि मोक्षाच्या मध्ये बांधलेले. तेव्हा धर्माचं व्याख्यान सुद्धा त्या ठिकाणी पुनस्ती महर्षी भीष्माचार्यांना सांगतायत. तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्य महर्षींना सांगितलं की महाराज तुम्ही पुष्कर क्षेत्राबद्दल सांगणार होता. कारण पुष्कर कसं आहे, तीर्थ गुरु म्हणलेले आणि तीर्थराज म्हणजे प्रयागराज त्याला तीर्थांचा राजा म्हणलेले आणि हा स्वतः तीर्थ गुरु आहे. अत्यंत उच्च स्थान, गुरूंचं स्थान अत्यंत उच्च स्थान आहे. कारण गुरु हे कसे आहेत, गुकारस्तंधकारस्यात अरुकारस्तन्निवर्तक. गुरु शब्दामध्ये पहिल्या अक्षराने पहिल्यांदा गुरु जर काय करत असेल जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो अज्ञानरूपी अंधकार घालून त्याला ज्ञानरूपी जे ज्ञानामृत देतात ते गुरु. म्हणून या तीर्थाचं व्याख्यान करताना तार येती ती तीर्थम, तीर्थ त्याला म्हणतात जे मनुष्याला तारत. म्हणून जेव्हा आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने राहायला पाहिजे. तीर्थामध्ये कशासाठी जायचे, भगवंताचं वास्तव्य आहेच. पण मनुष्य जातो की बाबा माझं जे काय जाणून बुजून अजाणतेपणाने माझ्या हातून जे काही पाप घडलं असेल ते पाप नष्ट व्हावं या हेतूने मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो, गंगेमध्ये स्नान करतो. जेव्हा मनुष्य तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे. कारण अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति. अन्य क्षेत्रामध्ये ज्या दुसऱ्या गावामध्ये जे काही केलेलं पाप आहे ते पुण्यक्षेत्रामध्ये नष्ट होतं, तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट होतं. पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप हे वज्रले फुन राहतं, ते कधीही मनुष्याचा पिच्छा सोडत नाही. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. ते वज्रलेप होऊन राहतं, त्या पापाची कधीही निष्कृती नाही, त्या पापाचं कधीही क्षालन नाहीये. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये अत्यंत सावधतेने वागायला पाहिजे. ब्रह्मदेव जेव्हा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेली, संपूर्ण पृथ्वीची सृष्टीची निर्मिती झालेली, आता आपण या पृथ्वी तलावरती एक यज्ञ आरंभ करायला पाहिजे. म्हणून हे ब्रह्मदेव हा यज्ञ कुठं करावा म्हणून पुष्पक विमानामधून निघालेले आहेत. आणि पुष्पक विमानामधून निघाल्यानंतर या ब्रह्मदेवाच्या हातातून एक कमल या पृथ्वी तलावरती पडलेले आहे. आणि हे कमल या ठिकाणी 3 ठिकाणी पडलेले आहे. म्हणून पुष्प आणि कर यांच्या हातातून पुष्प खाली पडलेले आहे. म्हणून या क्षेत्राचं नाव पुष्कर असं झालेलं आहे. आणि हे पुष्कर क्षेत्र ब्रह्मदेवाच्या चरणरजानी पुनीत झालेलं क्षेत्र आहे. हे तीन ठिकाणी पडलेले म्हणून या ठिकाणी तीन प्रकारचे सरोवर आहेत. एक ज्येष्ठ सरोवर, एक मध्यम सरोवर आणि एक कनिष्ठ सरोवर. ज्येष्ठ सरोवर ज्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवाचा वास्तव्य आहे, कनिष्ठ सरोवर म्हणजे मध्य सरोवर, मध्य पुष्कर त्या ठिकाणी स्वतः भगवान चतुर्भुज नारायण त्या ठिकाणी विराजमान आहे, आणि कनिष्ठ सरोवर ते रुद्र सरोवर आहे, स्वतः भगवान शंकर आशुतोष भगवान त्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून या ठिकाणी तीन सरोवर आहेत, ब्रह्म विष्णू आणि स्वतः भगवान शंकर हे त्रिदेव या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणची प्रत्येक कर्म ही अत्यंत दिव्य आहेत. म्हणून पुष्कर मध्ये जो येतो तो अत्यंत भाग्यवान आहे, कारण अनेक प्रकारची ऋषी मंडळी या पुष्कर तीर्थावरती आलेली आहे. ब्रह्मदेवानी विचार केला की बाबा अत्यंत पवित्र असणारं स्थान या ठिकाणी आपण यज्ञ करावा, म्हणून ब्रह्मदेव स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. ब्रह्मदेव आल्यानंतर ऋषी मंडळी आलेली आहेत, अनेक प्रकार मोठा यज्ञ या ठिकाणी केलेला आहे ब्रह्मदेवानी. तेव्हा ब्रह्मदेवानी या तीर्थाला एक वरदान दिलेले आहे. तीर्थगुरु या ठिकाणी जो मनुष्य येईल, जो या तीर्थामध्ये स्नान करील, त्याचं अखंड वास्तव्य हे स्वर्गामध्ये होईल. तेव्हा दक्षिणेकडून 1 करोड ब्राह्मण मंडळी या पुष्कर क्षेत्रा ठिकाणी आलेली आहेत, आणि या पुष्कर क्षेत्रामध्ये आल्यानंतर सगळ्यांनी जर काय केलं असेल ते या पुष्कर सरोवरामध्ये स्नान केलेले. पुष्कराद्यानी तीर्थानी गंगाद्या सरितस्था आगच्छन्तु पवित्राणी स्नानकाली सदा मम. भगवान तीर्थराज तीर्थगुरूंची प्रार्थना केलेली आहे, आणि प्रार्थना करून सगळ्यांनी त्या ठिकाणी स्नान केलेले आणि हजारो वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केलेली. या तीर्थाला वरदान मिळालेलं होतं तेव्हा ही सगळी ऋषी मंडळ ब्राह्मण मंडळी ही स्वर्गाला गेलेली, आणि स्वर्गाला गेल्यानंतर तेव्हा इंद्रचंद्र देवता पुन्हा ब्रह्मदेवाजवळ आलेले आहेत. अहो महाराज, तुम्ही असं काही वरदान देऊ नका म्हणे, कारण असं जर वरदान दिलं तर सगळीच माणसं या पृथ्वी तलावरती जेवढी काही माणसं आहेत, जेवढी काही प्रजा आहे, ती सगळी स्वर्गाला जाईल आणि नरका

0: तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर पुन्हा ही सगळी ऋषी मंडळी ब्रह्मदेवाला शरण गेली की महाराज पुढे कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये पाप हा चरमस्थितीला जाणार आहे. प्रत्येक मनुष्य पापी होणार आहे पण या पाप्यांच्या उद्धाराकरता सुद्धा महाराज तुम्ही या क्षेत्रावरती काहीतरी असं या तीर्थक्षेत्राला असं काही वरदान करा की ज्या मंत्राच्या द्वारे पुन्हा हे पुष्कर सरोवर पुष्कर तीर्थ अंतरिक्षातून या पृथ्वीतलावरती येईल. कारण कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे फार क्षीण आहे. सत्ययुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1,00,000 वर्ष होत. पुन्हा 1 0 कमी झाला त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे 1,000 वर्ष राहिलं, 10,000 वर्ष राहिलं. पुन्हा द्वापार युगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1,000 वर्ष राहिलं आणि या कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आयुष्य. अत्यंत घोर असणारा हा कली, पण या कलियुगाला एक अत्यंत चांगलं वरदान. सत्ययुगामध्ये मनुष्यानी मनाने जरी पाप केलं तरी त्या पाप त्याला लागत होत, पण त्या पापाचं प्रायश्चित्त काय नव्हतं. पण कलियुगामध्ये मनाने फक्त शरीराने केलेलं पाप हे मनुष्याला लागतं, मनाने केलेलं पाप लागत नाही. यत फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत फलं लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे सत्य त्रेता द्वापार या त्रियुगामध्ये जो मनुष्य 1,000 वर्ष तपस्या करून जे फल प्राप्त होत नव्हतं ते फल या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। मुंगी पैठणला राहणारी विठाबाई या नावाची वारकरी स्त्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आली। तेव्हा महाराज राजवाड्यात मुक्कामाला होते। स्त्री असल्यामुळे तिला रोज राजवाड्यात स्वामींच्या दर्शनाला जायला मिळायचं। परंतु गणपतराव जोशी, बाळाप्पा, चोळाप्पा यांच्यासारख्या अनेक पुरुष भक्तांना मात्र स्वामींचं नित्य दर्शन घडत नसे, कारण स्वामी राजवाड्यात असताना स्वामी दर्शनासाठी स्त्रियांनाच प्रवेश मिळायचा। आषाढी एकादशी 4 दिवसांवर आली होती। विठाबाईला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायची ओढ लागली होती। ती गणपतराव आणि बाळाप्पा यांना सांगू लागली की 2 दिवस विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येते। तेव्हा बाळाप्पाने विचार केला की नाहीतरी स्वामींचं दर्शन होतच नाही तर विठाबाईबरोबर पंढरपूरला जाऊन यायला काय हरकत आहे। बाळाप्पा विठाबाईला म्हणाला, विठाबाई, मी गणपतराव, चोळाप्पा असे तिघे तुझ्याबरोबर येतो, उद्या सकाळी निघू। सकाळी विठाबाई स्वामींच्या दर्शनाला गेली आणि तिने स्वामींना नमस्कार केला। स्वामी अंतर्ज्ञानी होते। त्यांना विठाबाई पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला निघाली आहे आणि सोबत आपले भक्त सुद्धा आहेत हे कळलं। स्वामी विठाबाईला म्हणाले, विठे, विठ्ठलाला मिठी मारायला निघालीस की काय? आपण काहीही सांगायच्या अगोदरच महाराजांना कसं कळलं ह्याचं विठाबाईला आश्चर्य वाटलं। प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रकट झालेले आहेत, तर मग पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पाषाणमूर्तीचं दर्शन कशाला घ्यायचं हा विचार विठाबाईच्या मनात आला आणि विठाबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। आपण एकटेच जात नाही तर बरोबर स्वामींचे सेवेकरी सुद्धा येणार हे योग्य नाही हे तिच्या लक्षात आलं। विठाबाई स्वामींच्या चरणांशी अक्षरशः कोसळली। आपल्या पश्चाताप दग्ध अश्रूंनी तिने स्वामींचे चरण धुतले, म्हणाली, स्वामी, आपण चालते बोलते प्रत्यक्ष परमेश्वर, मला नित्य दर्शन देता, तुम्हीच तर श्री विठ्ठल आहात, मी आता कशाला पंढरपूरला जाऊ। आणि तिने मान वर केली तेव्हा स्वामींनी विठाबाईला विठ्ठल रूपात दर्शन दिलं। विठाबाई भारावून गेली। तिला एवढा आनंद झाला की ती स्वामींना म्हणाली, मी आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणपूर्वक सांगतो की संत सज्जनांचा सहवास मिळणं, त्यांचं अमृत भारलं मधुर बोलणं कानांना ऐकायला मिळणं, त्यांचं नित्य दर्शन लाभणं ह्यासाठी आपल्यापाशी पूर्वपुण्याई लागते। प्राक्तनात संत सहवास लिहिलेला असावा लागतो। एक लक्षात घ्या की संत सहवास म्हणजे सतत आणि सततच पाझरत राहणारं पौर्णिमेचं शीतल चांदणं असतं। या चांदण्यात फार थोड्या भाग्यवंतांना न्हायला मिळतं। नामदेव महाराजांचा संदेश कायमसाठी लक्षात ठेवा की फक्त संतांच्याच सहवासात राहायचं। वासने विरहित होवोनी एकवट, असावे निकट संत संगे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया,